0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 9 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शुद्ध वातावरण आणि पवित्र आचरण. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेनं प्रपंच चाललेला आहे असं समजून त्या प्रपंचामध्ये विद्या, वैभव, घरदार इत्यादी सगळं काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणं प्रपंचात ऐशाआरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा. पण हे करत असताना तुमचं अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमानं उत्थंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागं लागतो आणि नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयामध्ये गुंतलेले असतात. तिथं त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषयापुढं त्यांचं काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेषमत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावलाय तो भाऊबंद मेला, दोघंही मेल्याचं सूतक सारखंच आहे. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमानं गुंतला काय आणि द्वेषानं गुंतला काय, नुकसान सारखंच होतं. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणानं झाला तरी बरा नाही. मग प्रपंचामध्ये सुखसोयी असल्यामुळं तो हो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळं हो, ढोंग बुवाबाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलं तरी चालेल पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवानं मी सांगतोय की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणामध्ये करून त्याचं अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असं म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरलं नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णानं उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवलं. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचं नामावरचं प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे ते पाहून उद्धवानं देवाला सांगितलं, देवा तुम्हाला ज्ञान दिलंच खरं पण तुझ्या भक्तीचं प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचं महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचंच असेल तर त्या नामाचं प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील हा भरवसा तुम्ही बाळगायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये सहजता हवी आणि सहजतेमध्ये समाधान आहे. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 129, दशक 9, समास 2, ब्रह्मनिरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. आत्म्याला आत्मपण नाही हेच निसंगाचं लक्षण आहे. मात्र हे शब्दात सांगितलं ते करण्यासाठी, अन्यथा या बोलण्यातून त्याचा अर्थ समजेल हे कठीण आहे. तत्वाचं विवरण केले असता वाक्य आपोआप समजतं. तत्व विवरण करून निर्गुण ब्रह्म शोधले आपल्याला आपण पाहिले तर ते समजतं. हे न बोलताच विवरण केलं जातं, विवरण केलं की विरून जातं. मात्र महापुरुषाच्या सर्वसामान्य सहवासामध्ये अबोल असताना देखील समजतं. तिथे शब्द हे निःशब्द होतात. वेद नेती नेती म्हणतात, आत्मप्रचिती प्रत्यक्षात येते. प्रत्यक्षात आल्यानंतर त्याचा अनुमान करणे हा दुराभिमान आहे. तरी मी अज्ञानी हे वर्णन का करतो? कळत नाही, मी खोटं आहे, माझं बोलणं खोटं, मी खोटा, माझं चालणं खोटं, मी आणि माझे हे सगळेच खोटे आणि काल्पनिक. मी पणा आला तिथे सगळंच व्यर्थ. माझं बोलणं निरर्थक आहे हा प्रकृतीचा स्वभाव आहे आणि प्रकृती ही खोटी आहे. प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचा निराश जिथे होतो तिथे मी उरेल हे कसे घडेल? जिथे सगळेच नष्ट झाले तिथे विशेष भावना कशी राहील? मी मौनी असं म्हटल्यावर मौन देखील भंग पावतो, त्याप्रमाणे हे आहे. आता मौन भंगू नये, करूनही काहीही न करावे, असूनही संपूर्णपणे नसावे असं समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास द्वितीय समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9, समास 3, निस्संदेह निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांनी अनुमान केले, असं कसं ब्रह्मज्ञान? काहीच नसून असतं असं कसं आहे? सगळं करूनही अकरता, सगळं बघूनही अबोगता, सगळ्यांमध्ये अलिप्तता कशी येईल? पण तुम्ही सांगता योगी असूनही अभोगता, स्वर्ग नरक देखील असेच असतात. पण ते कसे? जन्ममृत्यू भोगणारा भोगी असतो, परंतु भोगून अभोगता योगी असतो. याच न्यायाने त्याला यातना होत नाही. मारलं तरी मार लागत नाही, रडला तरी रडत नाही, कुंचला तरी कुंचत नाही, असा योगेश्वर आहे. जन्म नसला तरी जन्माला येतो असा श्रोत्यांचा आहे. याचं उत्तर आता सांगितलं पाहिजे. वक्ता म्हणाला, सावध व्हा, तुम्ही चांगले बोलता पण तुमच्या अनुभवानेच तुम्हाला हे समजेल. ज्याचा जसा अनुभव तसं तो बोलतो. संपदा नसेल तर त्याला धैर्य आणि भरोसा देणं निरर्थक आहे. ज्ञानाची संपदा नसेल तर अज्ञानरूपी दारिद्र्याची आपदा असेल तर शब्द ज्ञानामुळे ते भोग भोगावे लागतात. योगेश्वराने योगी ओळखावा, ज्ञानेश्वराने ज्ञानी ओळखावा आणि महाचतुराने चतुर ओळखावा. अनुभवी माणसाला अनुभव समजतो, अलिप्त माणसाला अलिप्तपणा समजतो आणि विदेहाचे देहवान विदेही पाहताच कळते. बद्ध माणसासारखा सिद्ध आणि सिद्धासारखा सिद्ध एक शहाणा एक मूर्ख म्हणूच नये. झपाटलं गेलेला तो देहधारी आणि पंचाक्षरी देखील देहधारक, पण या दोघांना एकसारखं कसं मानायचं? त्याप्रमाणे अज्ञानी पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघं समान आहेत असं म्हणणं शहाणपणाचं कसं म्हणायचं? आता हा दृष्टांत काही प्रचितीला येत नाही. श्रोत्यांनी क्षणभर सावधानपणे ऐकावं. ज्ञानामुळे जो गुप्त झाला, जो विवेकामुळे विरून गेला, जो अनन्यपणे उरलेलाच नाही, त्याला कसं शोधायचं? शोधायला गेलं की तोच होऊन जातो. तोच झाल्यानंतर काहीही बोलावं लागत नाही. देहामध्ये पाहिलं तर दिसत नाही, तत्व शोधली तर भासत नाही. ब्रह्म आहे असा काही केला निश्चय होत नाही. दिसतो देहधारी पण आतमध्ये काहीच नाही. त्याला वर वर पाहिल्यावर तो कसा कळेल असा प्रश्न समर्थ विचारत आहे. त्याचं उत्तर ऐकूया पुढील.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सृजन हो सत्यचरित हवन अरद भक्ति सूत्र यो विविक्त स्थानम सेवते यो लोकबंधन मूलयति निस्त्रैगुण्यो भवति योगक्षेमं त्यजति या संदर्भातल अधिक विवरण असं आहे. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. संसार करिता म्हणती हा दोषी टाकिता आळसी पोट पोसा. आचार करिता म्हणती हा पसारा न करिता नरा निंदिता ती. संत संग करिता म्हणती हा उपदेशी येरा भाग्यासी ज्ञान नाही धन नाही त्यासी ठाईचा करंटा समर्थासी दाढा लावीता ती. बहु बोल जाता म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्वी. लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता झाला नपुंसक. लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. तुका म्हणे आता ऐकावे वचन त्यजुनी आजन भक्ती करा. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सगळ्यांना सांगतात की जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय परकीय शिष्य भक्त म्हणवणारे असोत का विरोधी असोत त्याला टाळून भक्ती करा. ज्याला परमात्म्याच्या प्रेमबंधनानं बांधलं जायचं आहे त्यानं लोकबंधन तोडून टाकलंच पाहिजे. निंदा आणि स्तुती मान करून एके पंक्ती विचरे प्राणवृत्ती जनी वनी असं ज्ञानेश्वरी.

सुजनहो, गोपिकांची अवस्था कशी झाली होती याचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी विरहिणीच्या अभंगामधून केलं आहे. ते वर्णन या लोकबंध उन्मूलन भूमिकेतच आहे. तुकोबाराय म्हणतात, वाळव जन मज म्हणवत शिंदळी, परिहावन वाळी न विसंबे, सांडवनी लौकिक झालीये उदास, नाही भयास जीवित वाचे, नायके वचन बोलता या लोका, म्हणे जालो तुका हरीरता. असे सगळ्या संतांचे उद्गार आपल्याला पाहायला मिळतात. खरा भक्त लौकिक व्यवहारामध्ये अडकत नाही, त्यांना आपलं जीवित तृणप्राय केलेलं असतं. एक गोपिका आपल्या सखीला म्हणते, जीवितम सखी पणीकृतम मया, किंगुरोष सुहृदश्य मे भयम, लभ्यते ही यदि कस्य वा भयम, लभ्यते न यदि कस्य वा भयम. ती गोपिका म्हणते, हे सखे, मी माझं जीवितपणाला लावलं आहे, आता मला गुरुजन वा सुहृदांतही भय नाही. तो श्रीकृष्ण प्राप्त झालाच तर मग मला कुणाचा भय, आणि तो श्रीकृष्ण प्राप्त न झाला तरी कुणाचा भय. पण कुणीही मानव जो पावेतो सत्वरजतम तीन गुणात वावरत असतो तो पावेतो त्याला लोकेशणा इत्यादी गोष्टींची बाधा होतच राहणार. म्हणून त्याचा आणि या गुणांचा संबंध तुटला पाहिजे, नव्हे नव्हे तो तोडला पाहिजे, हे सांगण्याकरताच निस्त्रय गुण्यो भवती असं देवर्षी नारद मुनी म्हणतात.

तुझ्यान हो जसा लोकबंध आहे म्हणून तो नष्ट करायचा, तसा गुण हाही बंधच आहे हे भगवान श्री कृष्ण भक्तवरी अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबध्नंती महाबाहो देहे देहिनम अव्ययम्. असं श्रीमद भगवद्गीता 14वा अध्याय त्यातील 5व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. सत्व रजतम हे गुण प्रकृतीपासून झालेले आहेत आणि हे देहातील जो देही अविनाशी आत्मा त्याला बांधून टाकतात. सत्वगुण सुखसंग आणि ज्ञानसंगाच्या द्वारा बांधतो. रजोगुण हा आसक्ती काम यांच्याद्वारे बांधतो. आणि तमोगुण पूर्ण अज्ञान प्रमाद आलस्य निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवाला बांधून टाकतो. हे बंधन वरवर दिसत नाही तर आत अंतःकरण तादात्म्य आपण जो जीव त्याला असत. जीवही आत म्हणून त्याला बांधणारे हे गुणही आतच असतात. गुण शब्दाचा दोरी असाही अर्थ होतो. दोरी हे बंधनाचं साधन आहे हे प्रसिद्ध आहे. स्वतंत्र अशा जीवाला बंधन केव्हाही आवडत नाही, पण पराधीनपणे तो जीव अज्ञानामुळे

सुजन हो, जसा मासा हा अमिषाच्या आशेनं स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो, तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणांच्या जाळ्यात अडकतो. या विषयाचा विशेष सविस्तर विचार गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये केला गेला आहे. गुण म्हणजेच सगळा संसार आहे, कारण सचेतन अचेतन सर्व सृष्टी ही गुणात्मकच आहे, असंच भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे. भक्ताला गुणातीत बनवायचं असतं, त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्ती योगाचा आश्रय करायचा असतो. तसंच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात, तोही भक्ती मार्गाला प्रतिबंधक आहे. म्हणून देवर्षी नारद मुनी निस्त्रैगुण्यो भवति असा आवर्जून आपल्याला

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरे दर्शरते हो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश आया.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोत्यांनो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्याच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळचे 7 वाजले, आज शनिवार, जाणून घेऊया आजचे काही ठळक कार्यक्रम। श्रोते हो, रूपरेषण तर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल। सकाळी 7:35 रोटरी उद्योग विश्व, सकाळी 8 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक। दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, संवादक मेघना साने। 2 दुपारी आपण ऐकणार आहात जीवन रंग, संवादक सुषमा दाते। दुपारी 3 आपण ऐकणार आहात कालाय तस्मै नमः हा कार्यक्रम, संवाद साधलाय डॉक्टर रवी कोरांनी यांनी। संध्याकाळी 4 नाट्यसंगीत, संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, 9 मे. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. मंडळी, आजच्याच दिवशी 1874 साली मुंबईत घोड्यांच्या द्वारे ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू करण्यात आल्या. आजच्याच दिवशी 1540 साली मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1814 साली अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1866 साली थोर समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचा कातळूक रत्नागिरी इथं जन्म झाला. आजच्याच दिवशी 1886 साली स्वातंत्र्यसैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले एक प्रमुख नेते, शेतकरी आणि कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1928 साली समाजवादी कामगार नेते, लेखक आणि समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा सुद्धा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1919 साली रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1959 साली थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं देखील निधन झालं. आजच्याच दिवशी 1995 साली सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत माने यांचं देखील निधन झालं. आजच्याच दिवशी 1998 साली पार्श्वगायक आणि अभिनेता तसंच गझलचे बादशहा तलत महमूद यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1905 साली मातृदिन अर्थातच मदर्स डेच्या सहसंस्थापिका अॅन जार्विस यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण दूरगामी शेतीचं व्यवस्थापन करण्याच्या मनस्थितीत आलेलो आहोत, त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये सागाची लागवड आज जोर धरत आहे आणि सागाचं जे पीक आहे ते आपल्याला फायदेशीरही ठरत आहे. परंतु या सागावर सुद्धा काही महत्त्वाच्या किडी येतात. त्या किडी कोणत्या आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण व्यवस्थापन योजना कोणती करायला पाहिजे याविषयी थोडं जाणून घेऊया. सागाच्या झाडावर डिफोलिएटर, स्केलेटोनायझर आणि होमनी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. तर डिफोलिएटर म्हणजे जी पान खाणाऱ्या किडी आहेत, या किडीचा जो पतंग आहे ज्याला आपण मॉथ असं म्हणतो, मध्यम आकाराचा असतो. त्याच्या पंखाचा विस्तार 21 ते 40 मिलीमीटर असतो. हा पतंग दिवसा निष्क्रिय असतो, रात्रीच्या वेळेला अंधारात सक्रिय होतो. या पतंगाची अळी फिक्कट पिवळ्या रंगाची असते आणि डोके काळ्या रंगाचं असतं. तर या किडीची अळी सागाच्या झाडाची कोळी पाने खाते. या किडीचा उपद्रव झाडाच्या वाढीच्या कालावधीत जुलै सप्टेंबर दरम्यान जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व रोपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या किडीच्या व्यवस्थापनासाठी वनसंवर्धन पद्धतीचा अवलंब करून काही प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव आपल्याला व्यवस्थापन करता येते. त्याच्यामध्ये सलग वनशेतीमध्ये रोपवनाच्या आसपास वैकल्पिक चाराचे जे वृक्ष आहेत, उदाहरणार्थ अर्जुन आहे, गराडी आहे किंवा धावडा आहे किंवा निलगिरी आहे, यांची लागवड केली पाहिजे. रोपवनाचं जे क्षेत्र आहे ते मर्यादित म्हणजे साधारणतः 15 ते 16 हेक्टरपर्यंत आपण ठेवलं पाहिजे आणि 2 रोपवनाच्या भोवती नैसर्गिक वनाचं 100 मीटर अंतरसुद्धा आपण रुंद पट्ट्याद्वारे सोडलं पाहिजे. जैविक उपायामध्ये सुद्धा या किडीचं व्यवस्थापन करता येतं. तर त्याच्यामध्ये ट्रायकोग्रॅमा आहे, ही एक महत्त्वाची कीड, किंवा कॅरॅबिट बीटल्स आहे, तर याचा वापर करून आपण सुद्धा करू शकतो. स्केलेटोनायझर ज्याला युटेक्टोना मॅक्युलेरस, ही जी कीड आहे, या किडीचा पतंग हा मध्यम आकाराचा असतो. पुढील पंख चमकदार असतात, त्यावर गुलाबी आडवे पट्टे असतात. पतंगाच्या पंखाचा विस्तार 16 ते 24 मिलीमीटर असतो. नुकत्याच बाहेर पडलेल्या अळीचा रंग फिक्कट हिरवा असतो आणि या किडीची अळी जी आहे ती साग वृक्षाच्या पानातील हरितद्रव्य खाऊन पानाच्या सर्व शिरा व देठ जे आहे ते सोडून देते, त्यामुळे पानाच्या केवळ शिराच शिल्लक राहतात. या किडीचा प्रकोप जो आहे वृक्ष प्रजाती व स्थानिकनुसार होत असतो. तर याच्यामध्ये सलग वनशेतीऐवजी संमिश्र वृक्ष प्रजातीची लागवड करणं गरजेचं असतं. नंतर आपण जिचा महत्वाची अळी म्हणून बहुभक्षिक कीड म्हणतो ती म्हणजे होमणी. तर रोपवाटिकेतील वाफ्यावर रोपांना ऑगस्ट महिन्यामध्ये होमणी अळीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. तर संपूर्ण न कुजलेलं शेणखत जर वापरलं तर ही पांढरी अळी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीत 15 सेंटीमीटरपासून ते 45 सेंटीमीटरपर्यंत राहते व जमिनीत सागवान रोपाच्या मुख्य मुळाला तोडते, त्यामुळे पानं मलून होतात. तर या कळीचं जर व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर त्या या किडीच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरेथियॉन नावाची भुकटी जी आहे 2% किंवा लिंडेन ज्याला म्हणतो 50% प्रतिवाफा 400 ग्रॅम प्रमाणे पाण्यात मिसळून दिल्यास रोपं जी आहेत ती निरोगी व दमदार होतात. तर शक्यतो जे सावगामध्ये कीटकनाशकं वापरायची आहेत ती शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरली पाहिजे आणि आवश्यक तेव्हाच वापरली पाहिजे आणि स्वस्त आणि जी सुरक्षित कीटकनाशकं आहेत तीच वापरली पाहिजे. अधिक माहिती जर आपल्याला याच्या संदर्भात लागली कीड व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तर कृषी विज्ञान केंद्राची जी पीक संरक्षण शाखा आहे त्यांच्याशी जे आहे आपण संपर्क केला तर आपल्याला आवश्यकतेनुसार त्याचा फायदा होऊ शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: जुना द्या नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट. आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: आईचं प्रेम मोजता येत नाही,
4: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
3: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
4: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
3: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
4: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: ऑफर कालावधी

सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूर विश्वास यावेळी सूर्यविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरा धर्म या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत। ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी।

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: हे गीत आपण ऐकणार आहोत यसुदास, बनेश्री सेनगुप्ता आणि हेमलता यांनी गायलेलं। गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन। चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मन भाए,

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात हरिदर्शन या चित्रपटामधलं.

0: कमाले, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत। गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचा।
3: हो जेंटलमेन।

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आणि आता ऐकूया मदतगार या चित्रपटामधलं हे गीत आशा भोसले यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं जानवर और इंसान या चित्रपटामधलं. आणि हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: झुटा सच या चित्रपटामधलं मजरू व सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार विश्वास. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं फारुख कैसर यांचं. आयलंड चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर आपण ऐकणार आहोत जाग उठा इन्सान या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार राजेश रोशन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि हे गीत ऐकूयात इन्सान और शैतान या चित्रपटामधलं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
4: यानंतर संगीत ऐकूया SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात मेरा पती सिर्फ मेरा है या चित्रपटामधलं गीत। संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कैकमात हे गीत ऐकणार आहोत जोशीला या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, स्वर किशोर कुमार यांचा, संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात मन के आखे या चित्रपटामधलं. साहिर उरियानवी यांची ही शब्दरचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत काली बस्ती या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात अंजाणी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं फर्ज या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीत साज उत्तम सिंग यांचा.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-4726-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया गॅम्बलर या चित्रपटामधलं नीरज यांचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देववर्मन यांचं.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर मरते है या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं आणि हे गीत गायलं आहे उदित नारायण आणि लता मंगेशकर यांनी.

0: बस
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
2: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
2: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
2: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10 876 आणि कल्पेश आचट 8300 16 406.
3: या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. ही शब्दरचना आहे गीत या चित्रपटामधली. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: श्रोते हो, स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: शांता शेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनडा। वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया, उषा मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात, मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच शनिवार दिनांक 9 मे 2026 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस, ठाणे जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. संमिश्र जागतिक संकेतांमुळे घसरण, सेन्सेक्स 114 अंशांनी खाली. आणि विकासाचा खरा GDP कृषी आणि गावांमध्येच, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार नाफडे यांचं प्रतिपादन, वसंत व्याख्यानमालेच्या अंतर्गत व्याख्यानात केलेला हा उल्लेख. आता सविस्तर बातम्या. कोकण आणि विदर्भात गुरुवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या पट्ट्यासह दोडामार्ग तालुक्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. उष्णतेच्या लाटेनं हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्याला गुरुवारी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. दुपारनंतर अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला या जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसला. यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यात वीज कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झालेत. या पावसानं पिकांचं नुकसान झालं असून ठाणे जिल्ह्यातही गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं पावसानं नागरिकांची मोठी गडबड झाली. जोरदार वारे आणि जोरदार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटून धुळीचे प्रचंड लोट दिसून येत होते. यामुळे वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालवणं सुद्धा कठीण झालं होतं. शहापूर आणि मुरबाड परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावरती कोसळल्या. काही ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. इराण अमेरिका चर्चेतील अनिश्चिततेमुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांमध्ये दिवसभर चढ उतार दिसून आले. मात्र दिवस अखेरीस ते घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 114 अंशांनी तर निफ्टी 4.30 अंशांनी घसरला. अमेरिका, इराण हे देश शांतता कराराच्या जवळ आल्याच्या बातम्यांमुळे आजही कच्च्या तेलाचे भाव घसरले. अर्थात तरीही जागतिक शेअर बाजार संमिश्र असल्यानं भारतात वरच्या पातळीवरती नफा वसुली दिसून आली. सकाळी सेन्सेक्सचे व्यवहार 78,000 वर सुरू झाले. मात्र तिथेही तो टिकला नाही आणि नफा वसुलीमुळे तो घसरलेला दिसला. दिवसअखेर सेन्सेक्स 77,844.52 अंशांवर तर निफ्टी 24,326.65 अंशांवरती बंद झाला. आज वाहन निर्मिती, रसायन आणि धातुनिर्मिती ही क्षेत्र नफा दाखवत होती. तर IT, FMCG, ग्राहक उपयोगी, सरकारी बँका, बांधकाम व्यवसाय ही क्षेत्र घसरली. चांगल्या निकालामुळे पेटीएमचा शेअर मात्र वाढला होता. सेन्सेक्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा 2% वाढला. NTPC, कोटक बँक, टाटा स्टील, इटर्नल, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, BAL, मारुती या शेअर्सचे भाव वाढलेले दिसून आले. तर दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर 2% घसरला. TCS, टेक महिंद्रा, टायटन, ITC, अदानी पोर्ट, सन फार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, इन्फोसिस आणि HCL टेक या शेअर्सचे भाव घसरले. कोविड काळात बळीराजानं जगाला तारलं. आपल्या विकासाचा खरा GDP हा कृषी आणि गावांमध्येच आहे आणि म्हणूनच ग्रामीण भारत थांबला तर देश थांबेल. म्हणूनच शहरांप्रमाणेच गावांच्या विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याचं दुर्भिक्ष, स्थलांतर आणि त्यामुळे निर्माण होणारी मजूर टंचाई या समस्यांनी ग्रामीण भारत होरपळत असून त्यातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे असं प्रतिपादन बुलढाणा कृषी विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार नाफडे यांनी केलं. गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत गुरुवारी श्री नाफडे यांनी ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यानात 7वं विचारपुष्प गुंफलं. त्यावेळी ते ग्रामीण भारत घडवताना गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे या विषयावरती बोलत होते. या व्याख्यानानंतर कार्यक्रमामध्ये सुरभी गौड प्रस्तुत एव्हरग्रीन हिट्स हा सर्वकालीन सदाबहार हिंदी गीतांचा रंगतदार कार्यक्रम झाला. आता बातमीपत्रात आणखीन काही विशेष बातम्या. आजच्या वेगवान आणि धावपळीच्या युगात लग्न जमवणं ही सगळ्यात अवघड समस्या झाली आहे. या सगळ्या बदलत्या परिस्थितीचा अभ्यासपूर्ण परामर्श घेत लाडशाखीय वाणी मित्रमंडळ नाशिक यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि माणुसकीचा स्पर्श असलेल्या समाजकल्याणाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे आणि तो म्हणजे विवाह इच्छुक विधवा, विधुर, घटस्फोटित, वयस्क, मूकबधीर, अंध आणि दिव्यांग यांचा परिचय मेळावा. श्रोतेहो, हा परिचय मेळावा दिनांक 17 मे 2026 रविवार रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
माहेरघर मंगल कार्यालय खुटवटनगर सातपूर इथं आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासंबंधीचा परिचय फॉर्म कार्यकारिणीतील सदस्यांकडे उपलब्ध आहे. हा फॉर्म रविवार म्हणजेच 10 मे 2024 पर्यंत परिचय पत्रावर नमूद केलेल्या कुठल्याही सदस्यांकडे भरून दिला तरीही चालणार आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित उमेदवारांचं परिचय पुस्तक यावेळी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान एखाद्या स्थळाविषयी विशेष माहिती हवी असल्यास किंवा वधूर पसंती असल्यास पुढील मार्गदर्शनासाठी कार्यकारिणीतील सदस्य आपणास निस्वार्थ मदत करणार आहेत. तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं हा परिचय मेळावा यशस्वी करावा असं आवाहन लाडशाखीय वाणी मित्रमंडळ आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 94-222-45-834. श्रोते हो, आता बातमीपत्रात आणखीन एक विशेष बातमी. श्रोते हो, आता आपल्या नाशिकमध्ये दर रविवारी नाशिकच्या अगदी मध्यवर्ती म्हणजेच इंदिरानगर भागात दर्जा आणि गुणवत्तेनं श्रेष्ठ व्यावसायिक आणि कृषीजन्य विविध पदार्थ आता एकाच छताखाली खरेदी करता येणार आहेत. खास नाशिककरांसाठी दर रविवारी आपल्या मातेतील ताजेपणा आणि शुद्धता घेऊन येतोय हाट बाजार. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे रसायनमुक्त धान्य आणि थेट उत्पादकांकडनं मिळणारा खात्रीशीर माल. आपल्या जुन्या आठवडे बाजाराची आपुलकी आणि विश्वास पुन्हा अनुभवण्यासाठी दर रविवारी आपण नक्की येऊ शकता. मंडळी या हाट बाजारात आपल्याला चक्कीवर दळलेलं पीठ, सेंद्रिय तांदूळ, गूळ, घरगुती मसाले, आरोग्यवर्धक मिलेट्स आणि मल्टीग्रेन पिठाचे आणि पौष्टिक आहाराचे पदार्थ तसंच झटपट पण घरच्या चवीचे तयार पदार्थ खरेदी करता येणार आहे. तेव्हा आरोग्यदायी खाण्यासाठी आणि प्रसन्न राहण्यासाठी दर रविवारी भेटूया हाट बाजारात. पत्ता आहे 50 सिद्धिविनायक कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, गजानन महाराज मंदिराच्या मागे, इंदिरानगर, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क 74-984-14-725. तर मंडळी, याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटावरचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: जुनं द्या नवं घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

Thank you.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश शेवूरकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेशाचट 8300016406.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. संकुल जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गुरुकिल्ले चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
2: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय काय झालं बया बया बया बया
3: काय झालं बया
2: बया बया बया
3: काय झालं बया
2: बया बया बया

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहते त्यात
1: अहो पण राहायला

खचखच लुगड़े तुटकी चोरी अगर ती तरी कुठ मिळती अव खचखच लुगड़े तुटकी चोरी मग शिवून घे ती तुमची वायला

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकरण निश्च तांबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधार तुम्हाला मन डाला नको ग बाई,
2: डाला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई.

0: अगं झालीच ना समरस, पण तो रस येथे नाही कुठला, तो रस येथे नाही मला धाडला नको ग बाई,
1: धाडला नको ग बाई मला नवरा नको ग बाई,
0: नग नग नग
1: सागर सागर सागर बाई
0: अगं नग नग नग नग नगो

0: ಭೋಗಬಾಯಿ ಮನ ನೌರಾನ ಭೋಗಬಾಯಿ
1: ನಗ ನಗ ನಗ

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात हेगीत ऐकूया बोलकरीण या चित्रपटामधला लता मंगेशकर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
4: वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात, गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: हे गीत आपण ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधला. उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट. आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: अरे हे बघ अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा लेटेस्ट डिझाईन बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ जमून आलाय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.

0: रसिको नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. 250 ते 300 वर्षापासूनची असलेली ही परंपरा आजही तितक्याच तत्परतेने जपली जात आहे. मंडळी, गेल्या काही भागामध्ये आपण बोहाडा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळींशी गप्पा मारल्या आणि त्यासोबतच बोहाडा उत्सव साजरा करणाऱ्या समितीच्या वेगवेगळ्या मंडळींशी आपण गप्पा मारल्या. पण आजच्या भागामध्ये आपण आज गप्पा मारणार आहोत बोहाडा आणि बोहाड्याचा इतिहास याविषयी अभ्यास करणारी एक मैत्रीण आज माझ्यासोबत आहे, जिचं नाव आहे मधुरा योगेश देवकुटे. ती खास त्र्यंबकहून आज आपल्याशी गप्पा मारायला इथे आलेली आहे, जी लोककलेची अभ्यासक आणि इतिहास विषयाची लेक्चरर म्हणून पंचवटी कॉलेज नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. एकूणच बोहाड्यावरची तिची श्रद्धा आणि त्याच्यातून निर्माण झालेली ही तिची क्युरियोसिटी, हे सगळं नेमकं कसं सुरू झालं ह्याविषयी आज आपण तिच्याकडून जाणून घेणार आहोत. मुळात ती ह्या सगळ्या विषयामध्ये कशी आली हे आपण आज तिच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तिचं स्वागत करते. मधुरा, अतिशय मनपूर्वक स्वागत तुझं.
1: धन्यवाद. आणि रेडिओ विश्वासच्या सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार.
0: तर पहिलाच प्रश्न असा, एकतर त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी तुझा जन्म झाला, तू लहानाची मोठी झालीस त्या ठिकाणी, अनेक धार्मिक गोष्टी, अनेक सणवार वेगळ्या पद्धतीने तुला बघायची संधी मिळाली, जी शहरातल्या लोकांना साधारणतः मिळत नाही. ह्या सगळ्या वातावरणात तू लहानाची मोठी होत असताना एकतर इतिहास विषय घ्यावून त्याच्यामध्ये शिक्षण घ्यावं असं का वाटलं आणि लोककलेचा अभ्यास करावा असं का वाटलं?
1: बरोबर. आता तू जसं म्हणालीस की ज्या लोकसंस्कृती आहेत, म्हणजे मी लहानपणापासून वेगवेगळ्या कला बघत होते किंवा त्या लोकसंस्कृतीचे वेगवेगळे उत्सव बघत होते त्र्यंबकेश्वरमध्ये, आणि लहानपणी आपण मनोरंजन म्हणूनच हे बघत असतो. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की हे फक्त मनोरंजन नाहीये, याच्यामधनं इतिहास, संस्कृती तेवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन विज्ञान, तत्वज्ञान याबद्दल पण सांगितलं जातं. आणि आता जसं की आपण वेगवेगळे सण बघतो, तरी हे जे सण असतात ते आपण फॉलो करतच असतो वर्षानुवर्ष, शतकानुशतकं किंवा आपली पिढ्यानपिढ्या आपण ते फॉलो करत असतो. पण ते का फॉलो करतो याच्या मागे काहीतरी कारण असतं, म्हणजे धार्मिक कारण असतंच पण त्याच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारण असतं किंवा काहीतरी चिंतन असतं आपल्या पूर्वजांचं. तर ते शोधण्याचं मला लहानपणापासून थोडीशी उत्सुकता होती, म्हणून मी या विषयाकडे वळली. आणि इतिहास विषय जो आहे की इतिहास आपल्याला जो शिकवला जातो पुस्तकांमधनं, शाळांमधनं, तर तो खूप थोड्या प्रमाणात शिकवला जातो किंवा मी म्हणेल की त्याला थोडंसं वेगळं वळण आलं ब्रिटिशांच्या काळापासून. तर जो आपला मूळ इतिहास आहे तो खूपसा अजून बाहेर आलेलाच नाहीये. तर त्या जो मूळ इतिहास आहे तो शोधण्याचा मला म्हणजे आवड आहे किंवा उत्सुकता आहे, आणि तो पुढे आणणं म्हणजे लोकांपर्यंत आणणं हे मला आवडतं, त्याच्यामुळे मी या विषयाकडे वळाली.
0: बर,
1: आता मराठीमध्ये काही म्हणी असतात त्याच्यामागे काहीतरी इतिहास असतो. तसंच एक मराठीमध्ये म्हण म्हटली जाते, रात्र थोडी सोंगफार, ही कुठून आली असेल तर ती बोहाड्यातनं आली असावी असं अनेक म्हणजे अभ्यासकांचं म्हणणं आहे की सोंग अनेक असतात पण रात्र कमी पडते, त्याच्यामुळे त्यांनी रात्र थोडी सोंगफार ही म्हण तिथून आली आहे. आणि बोहाडा हा जो उत्सव आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेले असतात किंवा सगळ्या प्रोफेशन्स आहे. आता म्हणजे आपण बघतो की डॉक्टर असतील, वकील असतील किंवा प्राध्यापक असतील, हे सगळे आपल्याला या बोहाड्यामध्ये सोंग घेतलेले, सोंग नाचवताना दिसतात. तर ही खूप विशेष गोष्ट मला इथे जाणवली. किंवा आता जसं मी म्हणाली की वंश परंपरागत हे सगळं हे सोंग रचवलं जातं, तर खूपशा अशा गावांमध्ये की ते म्हणजे ज्या कुटुंबामध्ये हे नाचवलं जातं तर ते असतात दुसरीकडे, म्हणजे त्यांच्या करिअरसाठी म्हणजे अगदी फॉरेनला वगैरे गेलेले पण असतात, पण ह्याच्या दरम्यान म्हणजे बोहाड्याच्या दरम्यान ते येतात, सोंग नाचवतात आणि परत जातात. म्हणजे आता एवढे वर्ष झालेली आहेत शतकानुशतकं, आणि बोहाड्याची जी सुरुवात कुठे झाली तर पहिला त्याचा लेखी उल्लेख आपल्याला सापडतो 1342 जव्हारमध्ये बोहाडा झाल्याचा लेखी उल्लेख सापडतो. पण तसंच परत नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, याच्यामुळे तिथेच इतिहास थांबत नाही बोहाड्याचा. बोहाड्याचा जर इतिहास बघितला तर तो खूप मागे जातो, अगदी महाभारत रामायणाच्या काळात पण किंवा पुराणांमध्ये इंद्राच्या दरबारामध्ये गंधर्व नृत्य होत असत, तर त्याचा पण संबंध बोहाड्याशी लावला जातो. लीळा चरित्रामध्ये पण उल्लेख आहे सोंगांचा. अशा पद्धतीने म्हणजे जर इतिहास बोहाड्याचा बघितला तर तो खूप पुरातन आहे, म्हणजे 700 वर्षांपूर्वी लेखी उल्लेख सापडतो, पण त्याच्या आधी पण बोहाड्याचा इतिहास आहे.
0: वा, त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून बोहाडा होतो, नाशिक मध्ये सुद्धा होतो, आणि त्याचप्रमाणे मोखाडा आणि जव्हार ह्या ठिकाणी सुद्धा बोहाडा साजरा केला जातो. तुला काय वाटतं, तुझ्या अभ्यासातून तुला कशी ह्या गोष्टीची उत्तरं मिळाली की बोहाडा हा नेमका कोणाचा आहे आणि कुठून ही परंपरा सुरू झाली?
1: आता बोहाडा हा उत्सवाबद्दल जर आपण बोललो तर साधारण पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये तो जास्त मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. म्हणजे कोकण प्रांत जो आहे आपला, जव्हार, मोखाडा, पालघर, ठाणे, नाशिक हा पण त्याच्यामध्ये येतात, त्र्यंबकेश्वर इथे हा मोठ्या प्रमाणात, किंवा विदर्भाच्या भागात पण आपल्याला तो दिसतो काही प्रमाणात साजरा होताना. आता बोहाडा हा जो उत्सव आहे किंवा ही जी लोकपरंपरा आहे ती प्रामुख्याने आदिवासी बहुल भागातली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जर बघितलं तर सगळे मिळून तो साजरा करत असतील, पण ही टिकवली जर कोणी असेल तर ती आदिवासी संस्कृतीमध्ये आपल्याला त्याच्या पाऊलखुणा दिसतात. आणि ही जी परंपरा आहे या परंपरेमध्ये पुराण, तत्वज्ञान, विज्ञान या सगळ्याचा मेळ दिसतो. त्याच्यात नृत्य पण आहे, संगीत पण आहे, सगळ्याच म्हणजे एकत्र जर मेळ कुठल्या संस्कृतीमध्ये कुठल्या परंपरेत आहे तर ती बोहाड्यामध्ये दिसतं आपल्याला.
0: बरं, ग्रामीण भागातला बोहाडा आणि शहरी बोहाडा यामध्ये काही तफावत जाणवली का?
1: हो, आता पहिले आपण बोहाड्याचं स्वरूप बघूयात की बोहाडा कशा पद्धतीने साजरा केला जातो. तर आता बोहाडा पहिले हे नाव खूप लोकांना समजत नाही की किंवा प्रश्न पडतो की हे नाव का आलं असेल बोहाडा. तर याच्याबद्दल दोन मतं दिसतात अभ्यासकांमध्ये. एकतर बोहाडा त्याचे तीन चार नावं पण आहेत, म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी अभ्यास करत होते तर काही ठिकाणी त्याला भवाडा असं म्हणतात, बोहाडी असं म्हणतात, काही ठिकाणी आखाडी अशी पण नावं आहेत त्याची. पण बोहाडा प्रामुख्याने सगळ्याच ठिकाणी दिसतो. तर बोहाडा याची दोन मतं कुठली, तर पहिलं मत म्हणजे महाभारतातला त्याचा उल्लेख आहे की जेव्हा अज्ञातवासात होते पांडव त्या काळामध्ये बृहन्नडेचं रूप घेतलं होतं. तर अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की त्या बृहन्नडेचा अपभ्रंश होत होत बोहाडा असं झालं असावं, हे पहिलं मत आहे. आणि दुसरं मत म्हणजे बहुरूपी. बहुरूप हा शब्द म्हणजे काय की वेगवेगळे रूप घेणारा व्यक्ती, तर हा बहुरूपीचा पण अपभ्रंश होत होत बोहाडा झालं असावं असं दुसरं मत आहे. आता त्याचं स्वरूप कसं असतं ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले बोहाडा हा साजरा कसा केला जातो, चैत्र पौर्णिमा म्हणजे साधारण होळीनंतर हा सण साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा या दरम्यान हा सण साजरा केला जातो. तर हे कसं केलं जातं, तीन चार दिवसांचा साधारण उत्सव हा असतो, तीन चार दिवस पूर्ण सलग हा उत्सव होत असतो. याची जी प्रमुख देवता आहे, जसं की आता प्रत्येक कुठल्या तरी एखाद्या अधिष्ठानाची एक मुख्य देवता असते, तशीच बोहाड्याची मुख्य देवता आदिशक्ती जी देवी मानली जाते तिचं स्तवन करून ही बोहाडा हा उत्सव साजरा केला जातो. तर त्याचं स्वरूप कसं असतं, तर रात्री साधारण 9-10 वाजेनंतर गावामधनं हे जे वेगवेगळे सोंग आहेत त्याचा पण एक सिक्वेन्स असतो की पहिले गणपतीचं सोंग निघतं, त्याच्यानंतर सरस्वती अशा पद्धतीने, मग पुराणातल्या कथा, दशावतार अशा पद्धतीने ते सोंग निघतात, ते नाचवले जातात. आता ते नाचवताना पण त्याच्या काही पद्धती असतात. म्हणजे नाचवताना त्याचं जे म्युझिक असतं किंवा आपण ताल म्हणतो ते प्रत्येक सोंगाचं वेगवेगळं असतं. त्याच्यानंतर ते जे सोंग असतं त्याच्यासाठी जे म्युझिक म्हणजे जे आपण म्हणू वाद्य लागतात त्याच्यामध्ये संबळ असतं, त्याच्यानंतर सनई वगैरे असे वेगवेगळे असतात, ते गावागावांनुसार असतं, वेगवेगळे वाद्य वाजवले जातात. आणि ते सोंग एक 4-5 तास म्हणजे एक ठराविक गावातला एक एरिया असतो तिथून ते सोंग नाचवली जातात. आणि ते सोंग नाचवताना गावातले सगळे म्हणजे तरुण लहान मुलापासनं, म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होते तर अगदी लहान मुलांपासनं अगदी 80 वर्षापर्यंत सगळ्यांनाच आनंद मनोरंजन असं तिथे होतं, असा सुंदर तो उत्सव साजरा केला जातो.
0: बरं,
1: आता तू जो प्रश्न विचारलास की याच्यात फरक काय म्हणजे शहरी हे आणि ग्रामीण, तर बोहाडा उत्सव हा खरं वंश परंपरागत उत्सव आहे. म्हणजे आता खूपशा ठिकाणी असं होतं की एखाद्या घरामध्ये समजा काही आपत्ती आली, संकट आलं, तर ते नवस असं बोलले जायचे की बोहाडामध्ये आमचं एक सोंग पुढच्या वर्षीपासून नाचवलं जाईल. आणि अशा पद्धतीने ते आपत्ती संकट टळलं की त्या घरामधलं स्पेशली ते जे व्यक्ती असेल ती सोंग नाचवायची आणि वंशा म्हणजे पुढची पिढी पण मग ते फॉलो करत होती. पण आता जसं तू म्हणालीस की शहरामध्ये हे दिसत नाही, शहरामध्ये आता ते स्वेच्छेने सोंग म्हणजे त्यात चूक नाहीच आहे, उलट म्हणजे असं मला वाटतं की बोहाडा हा जो उत्सव आहे हा एक म्हणजे एकमात्र असा उत्सव असेल जो इतक्या शतकानुशतक वर्षानुवर्ष आतापर्यंत चालू आहे. बदल होतातच, म्हणजे काळानुसार प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतात, तसं बोहाड्यामध्ये पण अनेक बदल आपल्याला दिसतात, पण तो आत्ता पण शतकानुशतक इतकाच चालू आहे.
0: बरं, आता बोहाड्याच्या ह्या दिवसांमध्ये सोंग नाचवली जातात, मग त्याच्यामध्ये शिवपुराण, विष्णुपुराण यातली सगळी सोंग असतात, मग पूर्वीच्या काळी मुखवटे कसे बनवले जायचे आणि आता ती साधनं उपलब्ध आहेत का की आता काही वेगळ्या साधनांचा वापर करून ती मुखवटे बनवले जातात.
1: आता पूर्वीच्या काळी जे मुखवटे होते ते लाकडी मुखवटे असायचे किंवा एखाद्या धातूचे असायचे. म्हणजे 1 किलोपासून 10 किलोपर्यंत साधारण वजन असलेले मुखवटे पूर्वीच्या अजूनही काही ग्रामीण भागामध्ये तसे आपल्याला दिसतात. पण आता ते थोडं शक्य होत नाही कारण की 10 किलोचा मुखवटा 4-5 तास घेऊन नाचणं ही संकल्पना म्हणजे खूपच अवघड आहे. त्याच्यामुळे आता मेकअप केला जातो चेहऱ्यावरती. समजा आता मत्स्य अवतार असेल तर चेहऱ्यावर त्या पद्धतीचा मेकअप केला जातो. एखाद्या स्त्रीचं असेल, देवीचं रूप असेल, तर त्या पद्धतीने मेकअप करून ते सोंग नाचवलं जातं.
0: बरं, जसं तू म्हटली की ही वेगळ्या वेगळ्या ट्यून्स आहेत आणि त्याच्यावरती नाचतात, तर मग ती वाद्य पूर्वीची जी वाद्य आहेत तीच आत्ता देखील फॉलो केली जातात का आणि ती वाद्य कोणती?
1: हो, ती वाद्य बऱ्यापैकी आता पण फॉलो होतात. त्याच्यामध्ये संबळ हे मुख्य वाद्य मला प्रत्येक गावामध्ये ते एक कॉमन वाद्य दिसलं. मग गावागावांनुसार किंवा तिथल्या काही परंपरेनुसार वाद्य वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी सनई दिसते, काही ठिकाणी ढोल पण असतात, असं वेगवेगळी वाद्य बदलली जातात, पण संबळ हे कॉमन वाद्य प्रत्येक गावामध्ये दिसतं.
0: बरं, हा उत्सव साजरा करण्यामागे काय कारण असावं? आपण म्हणतो की पूर्वीच्या काळात बहुरूपी वगैरे यायचे, ते शिवाजी महाराजांना हेरगिरीसाठी मदत करायचे, यात्रा म्हटली की त्याच्यातून अर्थार्जन होतं, मग बोहाड्यामागे असं काय कारण आहे की का बरं हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला?
1: बरोबर, आता याच्या मागे थोडंसं आपण भौगोलिक आधी बघूयात की भौगोलिक दृष्टिकोनातनं बघितलं तर बोहाडा हा जो उत्सव आहे हा मी म्हणाली तसं चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा या दरम्यान केला जातो. आता चैत्रापर्यंत साधारण शेतीची कामं सगळी झालेली असतात. म्हणजे शेतकरी जो असतो तो चैत्रापासून वैशाखापर्यंत तसा निवांत असतो आणि बोहाडा बरोबर त्याच दरम्यान आपल्याला साजरा करताना दिसतात. म्हणजे याच्या मागे ते पण एक कारण आहे की शेतात मधनं म्हणजे एवढं कष्ट करून जो शेतकरी दमलेला असतो. आता आत्ताच्या काळात आपल्याला मनोरंजनाची असंख्य साधनं उपलब्ध आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, पिक्चर बघू शकतो, पण त्या काळी तसं नव्हतं. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतःला मनोरंजनासाठी काय करता येईल? आणि दुसरं अजून बघितलं तर हा जो पिरियड आहे हा उष्णतेचा पिरियड जास्त आहे, म्हणून बोहाडा आपल्याला रात्री साजरा करताना दिसतो की रात्री ते सोंग सगळे नाचवले जातात. रात्रभर खूप ठिकाणी मी बघितलंय की रात्री 10 वगैरे हा कार्यक्रम सुरू होतो तर सकाळी 5-5:30 पर्यंत ही सोंग नाचवली जातात. म्हणजे याच्या मागे भौगोलिक कारण आहेच आणि दुसरं असं की इतिहास समजतो. म्हणजे ज्या पुराणातल्या कथा आहेत, आता आधी आपण बघितलं तर जे वाचन जे आहे ते भारतामध्ये खूप नंतर सुरू झालं, किंवा लिखाण म्हणजे लेखन ही परंपरा खूप नंतर सुरू झाली आहे भारतामध्ये. म्हणून बाकी जे लोकांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, अशा लोकांसाठी पुराणातल्या कथा कशा सांगायच्या? आणि ते पण मनोरंजक पद्धतीने सांगितल्या पाहिजेत, म्हणून बोहाडा हा उत्सव सुरू झाला. आता तिथे अजून एक म्हणजे एक इतिहासामध्ये एक टर्म वापरली जाते की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तर ब्रिटिशांना माहिती होतं की भारतातला जो इतिहास आहे तो लेखन परंपरा नंतर सुरू झाली आहे पण इतिहास मात्र जुना आहे, मौखिक परंपरेने इतिहास पुढे आलेला आहे. मग त्यांनी अशी एक संकल्पना आणली, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. म्हणजे काय की तुम्ही जसं आपण म्हणतो बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तशीच संकल्पना इथे आहे की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. जर तुमच्याकडे कागदपत्र नाहीये तर तो तुमचा इतिहास नाहीये. कारण ब्रिटिशांना माहिती होतं की इतिहास भारतामधला हा मौखिक परंपरेने पुढे आलेला आहे. अगदी वेद उपनिषदाच्या काळात पण आपण बघितलं तर मौखिक परंपरेवर जास्त जोर दिसतो, तसंच इथे आहे. म्हणजे मौखिक परंपरेला इथे का महत्व आहे की आपण एखादी गोष्ट जसं आपण लेक्चर बघतो किंवा म्हणजे पुस्तकं कमी वाचतो पण आपण पॉडकास्ट जास्त ऐकतो, त्यातनं जास्त माहिती मिळते आपल्याला. त्याच पद्धतीने की लोकांना ते दिसलं किंवा मनोरंजनात्मक पद्धतीने दाखवलं तर ते लोकांच्या चांगलं लक्षात राहील, म्हणून असे उत्सव वेगवेगळे सुरू झालेले.
0: अतिशय समर्पक असं उत्तर दिलंय आणि माझ्यासोबत अनेक श्रोत्यांच्या शंकांचं निरसन याच्यातून झालं असेल. तर तुझ्या वाचनामध्ये असं काही आलं का की आदिवासींच्या देवदेवतांचा जर का आपण विचार केला तर त्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे ते निसर्गाला देव मानतात, कधी कधी ते वाघाला सुद्धा देव मानतात, तर त्यांच्या बोहाड्यामध्ये कधी ही सोंग नाचवली गेली असा तुला कुठे उल्लेख आढळला का?
1: हो नक्कीच. आता जसं आदिवासी जे आहेत म्हणजे आदिवासी समाज जो आहे तो पूर्ण निसर्गालाच देव मानतो, मग त्याच्यामध्ये झाड पशु पक्षी येतात. आता जसं देवीचं सोंग आहे तर त्याच्यासोबत वाघाचं सोंग पण काढलं जातं आणि फक्त ते देवीचं सोंगासोबत म्हणजे वाघ आहे एवढंच नसतं, त्याची पूजा केली जाते ते सोंग निघण्यापूर्वी. तर अशा पद्धतीने वेगवेगळं आहे. म्हणजे आता समजा झाडाची पण पूजा केलेली दिसते आपल्याला. आता काही आदिवासी समाजातले जे बोहाडे होतात म्हणजे तिथले जर बघितले तर तिथे जे सोंग निघतात त्याच्यामध्ये काही काही म्हणजे पशु पक्ष्यांची पण सोंग निघालेली दिसतात. म्हणजे इकडे पुराणातल्या कथांना जेवढं त्यांनी महत्व दिलेलं आहे तेवढंच त्यांनी इकडे वनसंपदेला म्हणू शकतो आपण, किंवा निसर्गाला त्यांनी देव मानून जी पूजा केलेली आहे ते पण आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये.
0: वा, हा सगळा अभ्यास करत असताना कुठल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा फक्त पुस्तकांवर आधारित की प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तू अभ्यास केलास?
1: आता लोक संस्कृतीचा अभ्यास करताना पुस्तकांचा खूप कमी आपल्याला उपयोग होतो. म्हणजे जास्तीत जास्त याचा अभ्यास लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारूनच करावा लागतो. त्याच्यामुळे मी जेव्हा म्हणजे आता माझ्या घरातला एक छोटासा प्रसंग मला आधी सांगावा असा वाटेल की मी या विषयाकडे कशी वळली किंवा हा विषय मला का घ्यावा असा वाटला अभ्यासाचा म्हणून. तर माझी एक छोटीशी भाची आहे आणि तिच्याशी गप्पा मारताना तिला म्हटलं तुला गोष्ट सांगता येते का, तर तिने अचानक मला मोहिनी आणि भस्मासुराची गोष्ट सांगितली. मला आश्चर्य वाटलं की हिला लिहिता वाचता येत नाही तर ही एवढी लहान असताना वाचलं तर नसेल कुठे. म्हटलं तुला ही गोष्ट कोणी सांगितली, ती म्हणे मी बोहाड्यात बघितलं होतं. मग तेव्हा मला समजलं की ही जी परंपरा आहे ही फक्त म्हणजे लोकांना या पुराणातल्या कथा आपोआप म्हणजे त्यांच्या लक्षातही येत नाही पण त्यांना या कथा समजायला लागतात आणि या आता या कथांमागे काहीतरी कारण असतं. म्हणजे जसं आता मोहिनी भस्मासूर, की भस्मासूर मध्ये म्हणजे मद जो आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आणि मग त्याचं मोहिनीने कशा पद्धतीने त्याच्यावर हे केलं हे सगळं आपल्याला याच्यातनं समजतं. म्हणजे काय की असत्यावर सत्याचा विजय दिसतो, अधर्मावर धर्माचा विजय दिसतो याच्यामध्ये. म्हणजे फक्त कथा दाखवली जाते पण त्याचं कन्क्लुजन काढणं किंवा त्याच्यामागे मग विचार करण्याची जी क्षमता आहे की लोकांना विचार करावा असा वाटतो की असं का झालं असेल, तर अशा या कथांमधनं आपल्याला ते दिसतं.
0: बरं, मग हा अभ्यास करायला ज्यावेळेला तुला बोहाड्याच्या ठिकाणी जायला लागलं असेल किंवा बोहाड्या व्यतिरिक्त सुद्धा तू जेव्हा इतिहासाचा अभ्यास करते त्यावेळेला ज्या ठिकाणी तू जातेस तिथे काही अनुभव आलेत का आणि तिथे काही त्यातल्या काही अविस्मरणीय घटना सांगावीशी वाटते का?
1: हो, जेव्हा मी अभ्यास करत होती बोहाड्याचा आता तेव्हा म्हणजे मला आठवतं त्या दिवशी परशुराम जयंती होती आणि परशुराम जयंती असताना माझे वडील मला म्हणाले की परशुराम मंदिरात कलगीतुऱ्याचा कार्यक्रम चालू आहे. कलगीतुऱ्या पण बोहाड्यासारखीच एक लोकपरंपरा आहे आणि त्याच्यामध्ये दोन पक्ष एकमेकांशी भांडतात पण गाण्यांच्या माध्यमातून, म्हणजे गाणे रचून एकमेकांशी भांडतात. तर अशी एक कार्यक्रम चालू आहे तर तू जाऊन बघ. म्हणून मी त्या दिवशी गेली मंदिरामध्ये आणि तिथे तो कार्यक्रम चालू होता आणि तिथे त्यांचा वादविवाद चालू होता गाण्यांच्या माध्यमातून. आणि जेव्हा मग मला ते इंटरेस्टिंग वाटलं, मी ते ऐकलं की नक्की हे काय गाणे म्हणतायत, तर त्याच्यामध्ये इतिहास सांगत होते त्र्यंबकेश्वरचा की गौतम ऋषींचा इतिहास, नंतर काही त्यांचे कवन म्हणतात ते त्या गाण्यांना की ते गाण्यांमध्ये त्यांनी विज्ञान सांगत होते की 9 महिने पोटात बाळ कशा पद्धतीने वाढतं. मग मला इतकं आश्चर्य वाटलं, मग मी त्या लोकांशी बोलायला गेली की हे काय, पण त्यांना त्याचा अर्थ माहितीच नव्हता. म्हणजे त्यांचे वर्षानुवर्ष ते गाणे पाठ आहेत पण त्याच्या मागे नक्की काय अर्थ आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. आणि मग नंतर मला या गोष्टीत थोडा इंटरेस्ट वाटायला लागला की हे काय आहे नक्की. आणि जेव्हा मग अभ्यास करत होती तेव्हा असं समजलं, म्हणजे त्र्यंबकचा तो इतिहास आहे कलगीतुरा, बोहाडा त्याच्याशी संबंधित आहे की त्र्यंबकमध्ये एकदा कलगीतुऱ्याचा डफ रंगला होता आणि कलगीवाल्यांनी तुरेवाल्यांना तिथे असा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर नाही आलं तर काहीतरी शिक्षा दिली जाते. तसं कलगीवाल्यांनी तुरेवाल्यांना काहीतरी प्रश्न विचारला त्याचं त्यांना उत्तर देता नाही आलं आणि मग तुरेवाल्यांनी असं सांगितलं की आता जोपर्यंत तुम्ही तो प्रश्न असा, म्हणजे मला कथा खूप मोठी आहे पण त्याचं असं होतं की इंद्राच्या दरबारातनं म्हणजे हत्ती आणला गेला तो कुठला होता त्याचं उत्तर कलगीवाल्यांना देता आलं नाही, ऐरावत असं त्याचं उत्तर होतं. मग ऐरावत आणला असं त्यांना सांगता आलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, तुरेवाल्यांनी कलगीवाल्यांना सांगितलं आता जोपर्यंत तुम्ही गावामध्ये खरा हत्ती आणत नाही त्याच्यावरती कुंतीचं रूप घेऊन तुम्ही सोंग काढत नाही तोपर्यंत गावात परत बोहाडा होणार नाही. 100 वर्ष लोटली गेली, 100 वर्षांनी मग गावातले काही तरुण मंडळी होती त्यांनी निर्णय घेतला आपण गावात खरा हत्ती आणायचा, त्याच्यावर कुंतीचं सोंग घ्यायचं आणि असं घेतलं गेलं, हत्ती आणला गेला, त्याचे फोटोज पण उपलब्ध आहेत. आणि मग तेव्हापासून परत त्र्यंबकमध्ये बोहाडा सुरू झाला, म्हणजे 100 वर्ष त्र्यंबकेश्वर मध्ये बोहाडा बंद होता. अच्छा, अशी त्याच्या मागे छोटीशी कथा आहे.
0: वा, खूपच छान. एकूणच तुझ्या आतापर्यंतच्या अभ्यासातून आलेलं हे सगळं काही ज्ञानामृत आहे ते सगळंच आम्हाला खूप छान वाटतं ऐकताना. पण एक वैयक्तिक प्रश्न विचारावा असं वाटतो की मधुराला इतकी छान पर्सनॅलिटी आहे तर तिने एखाद्या नाटक सिनेमा क्षेत्रामध्ये न जाता किंवा एखाद्या ब्युटी क्वीन कॉम्पिटिशनमध्ये न जाता इतिहास अभ्यासक होणं का बरं पसंत केलं?
1: आता म्हणजे तू म्हणालीस तसं सौंदर्य ठीक आहे, म्हणजे ही एकदम सेकंडरी गोष्ट आहे, पण आत्ताच्या म्हणजे मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास करत होते आता माझ्या घरामध्ये पण जर बघितलं तर माझे वडील किंवा घरचे सगळे आहेत ते या विषयाशी संबंधित आहेत, इतिहास या विषयाशी. आणि लहानपणापासून आमच्या मी माझी मोठी बहीण आमच्यावर ऐतिहासिक गोष्टी आम्हाला सांगितल्या जायच्या आणि मग यातनं अचानक जेव्हा शाळांमध्ये आम्ही शिकत होतो की अरे शिवाजी महाराजांबद्दल खूपच कमी सांगितलं जातंय, किंवा बाजीराव पेशवे असतील काहीच नाही त्यांच्याबद्दल सांगितलं, सावरकरांचं नाव आहे त्यांच्याबद्दल तर अगदी एखादा पॅरेग्राफ सांगितला जातो, तिथेच त्यांचा इतिहास संपतो. पण मग हळूहळू जेव्हा इतर वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी वाचायला सुरुवात केली तेव्हा मला असं समजलं की ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा ब्रिटिशांनी काय केलं, त्यांना भारतावर राज्य करणं अवघड जात होतं आणि अशा परिस्थितीमध्ये भारतावर राज्य कसं करायचं हे त्यांना समजत नव्हतं. मग त्यांचा एक शिक्षण तज्ज्ञ होता मेकॉले नावाचा, त्याला त्यांनी भारतामध्ये पाठवलं आणि सांगितलं तू भारतातल्या लोकांचा अभ्यास कर, इथल्या संस्कृतीचा अभ्यास कर आणि इथले जे लोक आहेत ते आपण इथे राज्य कसं करू शकतो ते आम्हाला येऊन सांग. मग तो मेकॉले भारतात आला आणि इथले सगळ्या संस्कृतीचा अभ्यास केला, लोकांचा अभ्यास केला आणि त्याचं असं लक्षात आलं की इथली जी शिक्षण व्यवस्था आहे किंवा इथली जी संस्कृती आहे ती इतकी प्रबळ आहे, इतकी लोकांमध्ये म्हणजे रुजली गेलेली आहे की त्याच्यामुळे आपल्याला इथे राज्य करता येत नाहीये. मग ब्रिटिशांनी काय केलं की इथला पहिले त्यांनी सांगितलं इथला इतिहास काढून टाका, इथली संस्कृती लोकांना म्हणजे ती बाजूला करा, इथे पाश्चात्य संस्कृती आणा, इथली शैक्षण व्यवस्था बदला अशा पद्धतीने, किंवा इथल्या लोकांना सांगा की तुम्ही मागासलेले आहात, तुमच्याकडे शिक्षण नाहीये, तुमच्याकडे तत्वज्ञान नाहीये, संस्कृती नाहीये. हळूहळू आपल्या लोकांनाही तसं वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे असं झालं की ब्रिटिशांना भारतावर राज्य करणं सोपं झालं. पण त्याचं काय झालं पुढे की ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था बदलल्यामुळे आता जी आपण शिक्षण व्यवस्था आहे त्या इतिहासामध्ये खरा इतिहास सांगितलाच गेलेला नाहीये. म्हणजे आता ही जे लोक संस्कृतीबद्दल आपण बोलतोय, लोककलेबद्दल बोलतोय, ही लोककलेबद्दल शाळांमध्ये शिकवलंच जात नाही की किती राजवल्य इतिहास आहे आपल्या लोकसंस्कृतीचा आणि किती मोठा इतिहास आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं. आता बोहाडा हे नाव पण अनेक लोकांना माहिती नसतं की हा काय आहे नक्की, किंवा याची संकल्पना काय, याच्यात फक्त मनोरंजन नाहीये, इतिहास आहे, तत्वज्ञान आहे. जसं की आता बोहाड्याची जी मी म्हणाली की मुख्य देवता शक्ती म्हणजे आदिशक्ती किंवा देवी मानली जाते, तर ही जी देवी आहे ही म्हणजे असं संकल्पना किंवा तत्वज्ञान जर आपण बघितलं तर हिने तीन हे रस तयार केलेले आहेत. कुठले कुठले? की सत्व रजतम हे जे तीन गुण आपण म्हणतो ते तिने तयार केलेले आहेत. मग हीच आपल्याला तत्वज्ञान बोहाड्यात दिसतं. तर कसं, जसं इथे देवांची पूजा केली जाते तशीच दानवांची पण पूजा केली जाते. म्हणजे की संसार चालण्यासाठी जसं पॉझिटिव्ह एनर्जी गरजेची असते तशीच निगेटिव्ह एनर्जी पण गरजेची असते. हे तत्वज्ञान आहे आणि हे कुठून दिसतं आपल्याला? अशा छोट्या छोट्या लोकसंस्कृतीमधनं दिसतं.
2: वा, खूपच छान. एकूणच बोहाड्या ह्या विषयावरती जे काही तुझ्या आत्तापर्यंतच्या अभ्यासातून आलेलं ज्ञान होतं ते खरोखरच तू एक त्याच्याकडे तटस्थपणे बघणारी व्यक्ती म्हणून जे काही तू आज जे सगळं सांगितलं त्याच्यातून एक वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा लक्षात आला, तिथली भौगोलिक परिस्थिती लक्षात आली आणि एकूणच ह्या परंपरेला

परंपरेचा या विशेष मालिकेमध्ये आज आपण गप्पा मारल्या त्र्यंबकेश्वरची इतिहास विषयाची अभ्यासक मधुरा देवकुटे हिच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत, कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता।

0: त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8800 16512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पशुधन या कार्यक्रमाच्या अंतर्गत जनावरांमध्ये कृमीपासून म्हणजे जंतापासून होणारे रोग याविषयी आपण जनावराचे कसे संरक्षण करावे या संदर्भामध्ये आपण ऐकणार आहोत. जनावराचे शरीर विशेषतः पोट व आतडे यात बऱ्याच प्रकारचे जंत असतात. हे जंत शरीरातील एखाद्या अवयवाला चिकटतात व सतत रक्तशोषण करून आपली उपजीविका भागवतात. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याकरिता जंतनाशकाचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने करणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये जंत कशा प्रकारचे असतात ते आपण बघू. त्यामध्ये गोल कृमी हे जंत गोलाकार स्वरूपाचे असून विशेषतः आतड्यात व रवण करणाऱ्या प्राण्यात चौथ्या कप्प्यात आढळतात. या कृमीचा हिमॉन्कस इसोफेगोस्टोमम ट्रायकोस्ट्रॅगलस बेनोस्टोमम या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या जाती. गोलकृमी लहान तसेच मोठ्या जनावरात सर्वसाधारणपणे सर्वत्र व मोठ्या प्रमाणात आढळतात. यामध्ये दुसरे जंत म्हणजे पट्टकृमी हे जंत जनावराच्या आतड्यात आढळतात. त्यांचे शरीर हे अनेक तुकड्यांनी बनलेले असते. जनावराच्या आतड्यातील अन्नाच्या रसाचे ते प्रामुख्याने शोषण करतात. त्यामुळे आतड्याची हालचाल बिघडते व पोटाचे आजार संभवतात. हे जंत सर्वसाधारण लहान वयात करडात कुत्र्याच्या पिल्लात व क्वचितच वासरात आढळून येतात. यानंतर पर्णकृमी हे जंत झाडाच्या पानाच्या आकाराचे असतात व ते प्रामुख्याने यकृत सारख्या म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो या अवयात वास्तव्य करतात. हे सुद्धा रक्त जलावरच उपजीविका करून हे रवण करणाऱ्या प्राण्यात पाणथळ जमिनीत नद्या व तलावाच्या परिसरात चरणाऱ्या जनावरात आढळतात. जंताच्या प्रादुर्भावाचे परिणाम जनावरांच्या शरीरातील लोह व इतर धातू व प्रथिनाचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षय होतो. जनावराचे वजन घटते व शरीर अशक्त ज्याला आपण खंगत जाते. जनावराच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट होते. लहान वासरे पिले याची वाढ खुंटते व क्वचितच मृत्यू ओढवतो. यामुळे जंतनाशक करणे अत्यंत आवश्यक असते. शेतकरी बंधूंनो, जंतनाशक म्हणजे काय? एका ठराविक वेळेस जनावरांना विशिष्ट कृमीनाशक औषधाची मात्रा पाजणे ज्यामुळे जनावराच्या पोटातील जंतांचा संपूर्णपणे नायनाट करणे यास आपण जंतनाशक असे म्हणतो. जंतनाशक औषध कसे असावे? जंतनाशक औषध नामांकित कंपनीचे असावे. सर्व प्रकारच्या कृमीचा नायनाट करणारे असावे. जंतांच्या पिलांना व जंतांना मारणारे असावे. जंतनाशक औषधाचा अंश दुधात येणार नाही असे जंतनाशक वापरावे. जंतनाशक औषध हे स्वस्त व जवळच्या औषधाच्या दुकानात मिळणार असावे. शेतकरी बंधूंनो, जंतनाशकासाठी आपण जी औषधी वापरतो त्यामध्ये गोल कृमीसाठी अल्बेंडाझॉल फेबेंडाझॉल मेबेंडाझॉल यासारखी औषधे वापरू शकतो. पट्टकृमीसाठी प्रॉक्झिकेटॉल निक्सोसमाइड यासारखी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना पाजत असतो. पर्णकृमीसाठी ऑक्सिक्लोजेनाइड रेफॉक्झोनाइड यासारखी आपण औषधे वापरतो. जनावरांना जंतनाशक केव्हा करावे? गाई व म्हशीतील जंतनाशक ज्यामध्ये गोलकृमी पहिली मात्रा वासरू 3 दिवसाची असते तेव्हा व पुढे प्रतिमा 6 महिन्यापर्यंत द्यावे. 6 महिन्याच्या वरील जनावरास वर्षातून 3 वेळेस दर 4 महिन्याच्या अंतराने द्यावे. पर्णकृमी वर्षातून 2 वेळा प्रादुर्भाव असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी व नंतर करावे. पट्टकृमी वर्षातून 2 वेळा रोगग्रस्त भागात जानेवारी व मे व जून महिन्यात करावे. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशक महिन्यातून एकदा. शेळ्या मेंढ्यातील जंतनाशकामध्ये गोलकृमी महिन्यातून एकदा 6 महिन्यापर्यंत 6 ते 12 महिने यात दर 2 महिन्यांनी करावे. 1 वर्ष वयानंतर वर्षातून 3 वेळा जून व ऑक्टोबर व मार्चमध्ये. जंतनाशक निष्प्रभ होण्याची कारणे कोणती आहे? जंतनाशकाची मात्रा कमी करणे, एकच जंतनाशक वारंवार वापरणे हे सुद्धा तेवढेच प्रभावी होत नाही. म्हणून अदलून बदलून जंतनाशक औषधे वापरावे. वारंवार प्रादुर्भाव नसताना जंतनाशकाचा वापर करणे जंतनाशक औषधी थोडी माग असली तरी जंतामुळे होणारे नुकसान गंभीर स्वरूपाचे असते म्हणूनच जंतनाशक करून घ्यावे.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं.
2: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवन डाळिंपुल्ला.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.
3: असो काळी कातांबडी अन्न उपजवी माती,

0: वर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2746।
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: सांगते ऐका, या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558626611. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकूया
1: ती मी नव्हेच या चित्रपटावरलं हे गीत. शारदा यांच्या आवाजामध्ये एस एच बिहारी यांची गीतरचना आता ऐकूयात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: जुना द्या नवा घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देव यांचं.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सौ वीणा आशुतोष रारावीकर मुंबई इथून बोलत आहे. आज आपण ऐकूयात टिफिन की कहाणी घर घर की. गेले 3 महिने आपण सर्वजण घरीच आहोत, त्यामुळे शाळेतील मुलांपासून ते नोकरीला जाणाऱ्या मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण एक गोष्ट जरूर मिस करत आहे. कोणती बरी ती? ती म्हणजे टिफिन. या काळात सर्वच गृहिणींचे पाककला कौशल्य बहराला आले आहे. घरी सर्वांबरोबर एकत्र जेवायचा आनंद असला तरी लंच टाईमची मजा काही वेगळीच असते. या लंच टाईमच्या टिफिनच्या आठवणीबरोबर असंख्य आठवणी भरलेल्या असतात. मग आठवू लागते ते माझ्या शाळा कॉलेजमधील डब्यापासून ते मुलांच्या शाळेच्या डब्यापर्यंत, अगदी ॲल्युमिनियमच्या डब्यापासून टपरवेअर टिफिनपर्यंत, अगदी मुंबईचा डब्बेवालासुद्धा आठवला. काळाबरोबर तोसुद्धा बदलला आहे. पूर्वीचा पत्र्याचा धरायला लाकडी मूठ असलेला उभा डबा जाऊन स्टीलचे किंवा कॅसरॉलचे डब्बे त्याच्याबरोबर हिंडू लागले आहेत. हातगडीपासून सायकल व आता मोटारसायकल असा बदलत गेलेला मुंबईचा डब्बेवाला फक्त स्वतःच्या घरचे नव्हे तर डोंबिवलीसारख्या उपनगरातून मुंबईतील एकटा जीव सदाशिव माणसाला कंपनीत दुपारचे जेवण पुरवणारा डब्बेवाला किती प्रकार याचे. कधी भांडण झाले म्हणून डबा घरीच विसरणारा नवरा, किंवा शाळेत निघताना आई डब्बा भरला का म्हणून ओरडणारी मुलं, शाळेची बस आली म्हणून घाईघाईत डबा घरी विसरणारी मुलं, असे प्रसंग तर नेहमीचेच. मुलांसाठी डब्बा बनवताना जंक फूड नको, हेल्दी फूड हवे, नाहीतर घरी चिठ्ठी यायची. पण तरीही काहीतरी चमचमीतही हवे म्हणून धडपडणारी आई. खरं तर स्वयंपाक आणि जेवणाचा डब्बा हा प्रत्येक स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. रोज सकाळी उठल्यावर डब्यात काय द्यायचे हा प्रश्न डोक्याला कायम भुंगा लावणारा घरोघरी ठरलेले डायलॉग. उद्या डब्यात काय देऊ? काहीही म्हणजे काय ते सांगशील का जरा? पराठे ते नेहमीच देतेस तू, दुसरे काहीतरी दे. बरं मग सँडविच परवाच तर दिले होतेस. इडली चटणी? अगं तेच काय नेहमी. इडली डोसा उत्तप्पा नाही तर अप्पे, दुसरं काहीतरी दे. म्हणजे असं की बटाटे वडे, नाही तर नूडल बॉल्स, नाही तर हॉट अँड स्वीट पोटॅटो सोया बॉल्स. अरे बापरे, सकाळी सकाळी इतके तळलेले, मग तू कशाला विचारते काय देऊ? नाहीतर आधीच सांगितले होते तुला, काहीही दे, फक्त ती तुझी बोर पोळी भाजी देऊ नकोस. असे बोलून रणांगण सोडून पळून जाणाऱ्या मुलाकडे मार खाल्लेली आई बघत बसते. शेवटी स्वतःच ठरवते उद्याचा मेन्यू आणि रात्री तयारीला लागते त्याप्रमाणे. डब्यात काय द्यायचे हा प्रश्न नेहमी आईला एकटीलाच सोडवावा लागतो. त्यात जर नोकरी करणारी आई असेल तर तिचे वेळेचे गणित तिलाच बसवावे लागते. एवढे करून दुसऱ्या दिवशी मूल शाळेतून घरी परत आले की पहिला प्रश्न, संपला का डब्बा? लहानपणी चक्करच पराठा किंवा अर्धी इडली परत आणणारी मुलं मोठी होतात तेव्हा उत्तर मिळते, डबा न संपताच आणण्याची हिंमत आहे का? थोडी मोठी मुले असतील तर घरी आल्या आल्या खूप भूक लागली आहे, आधी खायला दे म्हणून ओरडणारी. अरे पण डब्बा नाही खाल्ला का? तेव्हा मिळणारे उत्तर एकतर त्याला बराच वेळ झाला किंवा मी नाही खाल्ला. मग कोणी खाल्ला? ग्रुपमध्ये सगळ्यांनी संपवला. भल्या पहाटे उठून करून दिलेला डब्बा जेव्हा संपून घरी येतो तेव्हा आईच्या आत्म्याला शांती मिळते खरी.
आपले पाककौशल्याचे कौतुक झालेले बघून आनंद होतो. अजून उत्साहाने दुसऱ्या दिवशीचा डबा बनवायला लागते ती. नाहीतर घर की मुर्गी दाल बराबर. मुलाला नेहमी दुसऱ्याच्या डब्यातील कुरकुरीत भेंडीची भाजी आपल्या पुरीपेक्षा जास्त आवडते. तर ऐसी है टिफिन की कहानी घर घर की, तुमची आमची सेम पिंच, अशी टिफिनची कहाणी सफळ संपूर्ण झाली आहे. तर पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

यांनी पॅक्टिस अन रगडा माझ्या डोक्याचा केला, यांनी पॅक्टिस अन रगडा यांच्या नाताना

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: केजीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं जबरदस्त. या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: जगजीत कौर आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत आता ऐकूयात. हिर रांझा या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
4: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव.
5: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
7: ऐकूया राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये, चित्रपट ब्रह्मचारी.

0: या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
3: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा.
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऑफर कालावधी मर्यादित.
4: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक प्रबोधन सुद्धा केलं जात असतं आणि त्याच अनुषंगानं आपल्याला सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फत आपण ई वेस्ट मॅनेजमेंटचा एक छान प्रोग्रॅम सध्या सुरू केलेला आहे. खरं तर आपल्या बऱ्याच श्रोत्यांना ही गोष्ट खूप चांगली माहिती आहे की रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ई वेस्ट सारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करते. दैनंदिन आपल्या आयुष्यात रोजचा वापर जो ई कचऱ्याचा आपण बघतो आहोत, वापर म्हणण्यापेक्षा जे काही ई कचरा आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा जे काही होत आहेत, त्याच अनुषंगानं हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे आणि म्हणूनच हा उपक्रम कसा साध्य होतोय हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्यासाठीच आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ओनर श्रीयुत सम्राट बजाज सर. सर, खूप खूप स्वागत आहे.
5: थँक्यू, नमस्कार.
4: सर, जसं आपण सांगितलं की ई वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आपण हा कार्यक्रम करतो आहोत, रेडिओ विश्वास सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मदत करतो आहे, मुळात आपण थोडंसं तुमची पार्श्वभूमी जाणून घेऊया की आपण ई वेस्ट कडे येण्यापूर्वी, म्हणजे या उपक्रमात येण्यापूर्वी काय करत होतात आणि इकडे यावं असं आपल्याला का वाटलं.
5: आता आम्ही ई वेस्टच्या अगोदर, माझे वडील लास्ट 50 वर्षापासून ते ह्या स्क्रॅपचे बिझनेस मध्ये आहे आणि मी थर्ड जनरेशन आहे. मला खूप अभिनंदन त्याचा की मी थर्ड जनरेशन आहे बिझनेसमध्ये. आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून मी माझ्या वडिलांना बघतोय ते कसं काय स्क्रॅपचे ऑप्शन्स आम्ही घ्यायचो आणि मला स्क्रॅप म्हणजे खूप चांगलं वाटायचं तेव्हा. जे दुसरे आहे त्यांना असं वाटायचं हे स्क्रॅप आहे ह्याला फेकून द्यायचं, पण मला असं व्हायचं की मी कसं काय ह्यातून व्हॅल्युएबल प्रोडक्ट काय बनवू शकतो का. तर तेव्हापासून माझा असं होता की काहीतरी मी स्क्रॅपमध्ये करणार. पण मध्ये आम्ही आमचा दुसरे पण युनिट्स आहे, मी त्यामध्ये बिझी झालो, पण मी स्क्रॅप घेत राहिलो. गव्हर्नमेंट ऑप्शन्स मध्ये आम्ही घ्यायचो आणि ट्रेड करायचो. पण तेव्हा म्हणजे जे एक वाय जे त्या जे आला ते असं आलं की 2021 आम्ही एक युनिट घेतला होता, खूप मोठा युनिट होता, ऑक्शन मध्ये घेतला आम्ही. तर त्यामध्ये भरपूर म्हणजे मोर देन 40 ट्रक्स स्क्रॅप होता आणि त्यामध्ये एक ट्रक केबल्स आम्हाला भेटले जे ई वेस्ट असतात, जे आपले घरी आपण केबल्स वापरतात, तर ते होते. तर जेव्हा मी ते विकायला गेलो मार्केटमध्ये तर मला भेटले, बायर्स भेटले त्यासाठी, पण आमची डील पण झाली. आणि मग मी जस्ट फॉर क्युरिओसिटी की तुम्ही यापासून काय व्हॅल्युएबल करणार आहे, मला वाटतं की ते खूप चांगलं काहीतरी रिसायकलिंग वगैरे करतील. आणि तेव्हा म्हणजे रिसायकलिंग हे माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती, ई वेस्ट रिसायकलिंग. तेव्हा मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही हे जे केबल्स आहे हे असं आउटस्कर्ट्स ऑफ नाशिकमध्ये आम्ही असं टायर्स ठेवून त्यावर हे केबल्स ठेवून देऊ आणि सकाळी त्यांना जाळून घेऊ.
4: बरोबर.
5: आणि सकाळपर्यंत जे मेटल्स असणार ते राहणार आणि बाकी जे प्लास्टिक्स आणि जे रबर असणार ते एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ते इव्हॅपोरेट होऊन. तर मी ह्याला तर खूप त्रास होईल, म्हणजे जेव्हा आपण काहीतरी जाळणार प्लास्टिकचा तर ते एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम करणार.
4: बरोबर.
5: मी त्याला विचारला की इसमें तो एनवायरमेंट का बहुत लॉस होगा आप जब जलाने जाएंगे इसको. तर त्यांनी एक लाईन सांगितली की मुझे फरक नाही पडता, त्यांनी जेव्हा हे सांगितलं दॅट वॉज द टर्निंग पॉइंट फॉर मी. मला आता हे मी मग रिसर्च केली की ह्याचा काय होणार जेव्हा आपण ई वेस्ट प्रॉपरली हँडल नाही करणार, तर तेव्हा असं लक्षात आलं की जे पुढची जनरेशन आहे येणारी त्यांना खूप अवघड आहे हे. तर ते जेव्हा प्लास्टिक आपले लँडफिल्स मध्ये सांगा की जेव्हा ते ग्राउंड मध्ये जाऊन ते वॉटर मध्ये जाणार तर ते त्यामध्ये खूप लेड आणि खूप म्हणजे केमिकल्स असतात, प्रदूषण होणार. आणि ते जे पुढे येणारी जनरेशन किंवा आता पण जे आपण बघतोय की लोकांना कॅन्सर होऊ राहिले आणि लाईफ थ्रेटनिंग डिझीज होऊ राहिले तर ह्यामुळेच एन्व्हायरमेंटमुळेच. तर तेव्हा आम्ही खूप रिसर्च केली यामध्ये की कसं काय आपल्याला चांगले वेनी याला रिसायकलिंग करता येईल. तेव्हा मी असं मला लक्षात आलं की मी काहीतरी ई वेस्ट मध्ये करायला पाहिजे, कारण की मला स्क्रॅप मध्ये खूप आवड होती. स्क्रॅप माझ्यासाठी म्हणजे एकदम चांगला वाटतो मला, लोकांना काय पण वाटेल पण आय लव्ह स्क्रॅप ऍक्च्युली. सर देन आय डिसाइडेड की वी शुड डू समथिंग इन ई वेस्ट. देन वी स्टार्टेड ई वेस्ट. सो वी आम्ही एक लायसन्स घेतला जे एमपीसीबी मार्फत आम्हाला लायसन्स पण भेटलेला आहे आणि आम्ही रिसायकल करतो ई वेस्ट असं आहे.
6: नक्कीच खूप छान. म्हणजे खरं तर कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा खूप वेगळा असतो, पण टाकाऊ न टिकाऊची निर्मिती तुम्ही करत आहात आणि रिसायकल करून पर्यावरणाला उपयोगी ठरेल अशा पद्धतीने, शिवाय पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काम करत आहात. मुळात मला पुढचा प्रश्न आपल्याला असाच विचारायचा आहे, जसं ज्यांच्याकडनं तुम्ही ह्या गोष्टी ऐकल्या बघितल्या आणि त्याच्यातनं तो एक तुमचा टर्निंग पॉईंट ठरला. आजकाल आपण वस्तू खूप सहज विकत घेतो, मोठी असो छोटी असो, पण ती निरुपयोगी झाली की सहजरित्या टाकूनही देतो. मुळात ही प्रवृत्ती माणसाची काय आहे किंवा याच्याबद्दल आपण काय सांगाल?
5: नाही, चेंज व्हायला पाहिजे. आणि मेन आपली जे यंग जनरेशन आहे त्यांना आपण असं शिकवायला पाहिजे की आपण पहिले तर त्याला रिड्यूस करता येईल का आपल्याला, की आपण काय वस्तू घेतली त्याला त्याची आहे उपयोग तेव्हा पण त्याला उपयोग करा आणि त्याला रियूज करता येईल का आपला. जसं आपल्याकडे लॅपटॉप असतो, आता लॅपटॉप मध्ये समजा पहिले 8 GB रॅम यायचं, आता नवीन नवीन जसं असं काय ते ऍड करत राहतात मोठी मोठी कंपनीज, ते 16 GB रॅम, आता 16 GB आला, 32 GB आला, आता 64 येतोय. पण ते आपल्याला रियूज करता येईल का, की ठीक आहे लॅपटॉप तुम्हाला न चेंज करता त्याला 8 GB व्यतिरिक्त तुम्ही 16 GB टाकून द्या त्यामध्ये आणि ते रियूज करा. पण ते रियूज पण तुम्हाला असं वाटलं नाही की ते आता माझा जे पर्पज आहे ते फुलफिल होत नाहीये, तेव्हा त्याला तुम्ही प्रॉपरली रिसायकल करा. आणि मी तर ते सांगेल की फर्स्ट रिड्यूस देन रियूज अँड देन यू रिसायकल इट प्रॉपरली, तेव्हा हे चांगलं होईल.
6: नक्कीच, थोडक्यात गरजा जर कमी ठेवल्या आणि योग्य तेवढाच वापर करून त्याचा नंतर पुढे कसा उपयोग करायचा हे सुद्धा आपल्याला समजायला हवं. जसं तुम्ही आता म्हणालात की लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, जसं आपण बघतो की अगदी 2 वर्षांनी सुद्धा लोक बोर झाले म्हणून मोबाईल सहज बदलतात, ही एक प्रक्रिया किंवा ही एक विचारसरणी जी माणसात रुजलेली ती सुद्धा खूप घातक आहे. तरुणाई याला अपवाद तर नाहीच आहे. जेव्हा तुमच्याकडे अशा वस्तू येतात किंवा तुम्ही जिथनं कलेक्ट करता तेव्हा काय काय त्याच्यात येतं आणि काय त्याची परिस्थिती असते तेव्हा आपण काय सांगाल?
5: असं असतो की कधी कधी तर चालू वस्तू आहे ते पण लोक देऊन टाकतात.
6: अच्छा,
5: पण आमचं आहे रिसायकल, आम्ही रिसायकल करतो. त्याला रिसायकल म्हणजे त्याला झिरो करणे, म्हणजे ज्यापासून तो प्लास्टिक वेगळं, मेटल वेगळं, रबर वेगळं, ते म्हणजे रिसायकल आम्ही त्याचं करतो. आता हे सर्व रिसायकलिंगचं जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा म्हणजे हे सॉल्व्ह करताना अजून एक प्रॉब्लेम मला असा आली की आपल्याकडे पेट बॉटल्स येतात.
6: हो, हो.
5: जे आपण जेव्हा पण बाहेर जेवण करायला जातो तेव्हा आपल्याकडे पेट बॉटल्स, आपण जे पाणीची बॉटल असतात, तर ते पण आम्ही हे एक प्रॉब्लेम पाहिली की ना विलोडी साईडला गेलो तर तिकडे खूप मोठा असा डोंगर झालेला आहे स्क्रॅपचं, प्लास्टिकचं, त्यामध्ये भरपूर प्लास्टिक आहे. तर ते त्यासाठी आम्ही आता काय करतोय की आम्ही आता पेट बॉटल्स पण यू कॅन डोनेट अस थ्रू थ्रू युअर प्लॅटफॉर्म. विश्वास बँक सोबत आम्ही आता टाय अप केलेला आहे, तर ते पण आम्ही एक सॉल्व्ह करतो आहे प्रॉब्लेम आणि ते पण आम्ही रिसायकल करतो. आता हे जे पेट बॉटल्स आहे यापासून आता पुढे यान बनतो आहे, त्यापासून आता एक मध्ये मोदीजी यांनी जॅकेट घातली होती त्या यांची, तर ते काहीतरी आम्ही तसं काहीतरी करतोय. आता जे आपले स्पोर्ट्स वेअर आहे तर त्यापासून पण आता यान त्यासाठी वापरतो आणि ते पॅट बॉटल्स पासूनच होतोय आता.
6: अरे वा,
5: तर चांगला एक उपक्रम आता होत आहे. आणि त्याला आम्ही हे बघतो की ते पॅट बॉटल्स शुडंट गो इन लँडफिल्स, इट शुड बी प्रॉपरली रिसायकल. तर त्यासाठी आम्ही ते पण कलेक्ट करतो आहे, तर ते पण आपण देऊ शकतात.
6: नक्कीच. थोडक्यात आपल्या घरातली असलेली कुठलीही नादुरुस्त, निरुपयोगी, जुनी झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू तर तुम्ही देऊ शकताच, पण त्याचबरोबर रोजच्या वापरातल्या ज्या पाण्याच्या बाटल्या असतील, ज्या आपण सहज कुठे घेऊन जातो आणतो किंवा गरज वाटली नाही म्हणून तसेच तिथे सोडून देतो. आणि शिवाय रिकामी खोकी असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये देऊ शकतो. आणि याच संदर्भात सर आपल्याला पुढे सांगतील की सर रेडिओ विश्वास आणि आता तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहात, तर हा उपक्रम आपण ही दोघं मिळून कशा पद्धतीने पुढे राबवणार आहोत?
5: आता आम्ही टायअप असं झालेला आमचा रेडिओ विश्वास आणि विश्वास बँके थ्रू, तुम्ही तुमची जे काय ई वेस्ट असणार, तुम्ही 16 जे ब्रांचेस आहे विश्वास बँकेची त्यामध्ये तुम्ही कुठे पण डोनेट करू शकता. आणि आम्ही हे पाहू की ते 100% इट विल बी रिसायकल्ड. अँड अजून आम्ही पेट बॉटल्स पण तिकडे आम्ही बॉक्स बनवून ठेवलेला आहे, तुम्ही ते पेट बॉटल्स पण देऊ शकता तिकडे अँड इट विल बी प्रॉपरली रिसायकल्ड असं आम्ही पाहू.
6: अच्छा, हे रिसायकल करत असताना साधारणपणे ही प्रोसिजर काय असते आणि त्याच्यात नंतर त्याचा उपयोग कुठे केला जाऊ शकतो याच्याबद्दल काय सांगाल?
5: आता रिसायकल म्हणजे त्याला तर काय आहे नाही, ते म्हणजे झिरो करणं, ज्यापासून ते झालेली ज्यामध्ये जे कॉम्पोनेंट्स त्यामध्ये यूज झालेले त्याचा झिरो करणे, म्हणजे त्याला जसं आता आपला सीपीयू आहे, आपण जेव्हा सीपीयू बघतो तर जे त्याचा MS असतो ते आरामशी होऊ शकतो रिसायकल. पण त्यामध्ये असं असं काही कंपोनेंट्स असतात ज्याला मशीन्स लागतात, तर ते आम्ही करतो. आणि त्यापासून जे अजून ह्यामध्ये मला खूप चांगलं वाटेल बोलायला की मी असं बघतोय की रिसायकलवर आपण जास्ती फोकस करायला पाहिजे, कारण की त्यावर काय होईल, जे कंपोनेंट्स जे काय आपल्याला वस्तू लागणारी आहे ते आपल्याला परत बनवण्याचं लागणार नाही. आणि एक मेन आता तुम्ही ऐकलं असेल रेअर अर्थ मेटल्सचा आपल्याला खूप शॉर्टेज होतोय, अल्युमिनियमचा शॉर्टेज होतोय, चायनानी आता असा केलाय की ते अल्युमिनियम देत नाहीये, रेट्स वाढत राहिलेले, तर आपण रिसायकल केलं तर त्यासाठी आपल्याला बाहेर त्यांच्याकडे जायला नको, आपल्याकडेच काहीतरी आपल्याला करता येईल. तर ते आम्ही जास्ती फोकस करतोय की वी शुड फोकस ऑन रिसायकलिंग, एव्हरी प्रोडक्ट शुड बी रिसायकल, ते आम्ही आता जास्ती बघतो.
6: नक्कीच खूप छान उपक्रम हा सर आहे आणि अर्थात रेडिओ विश्वासची साथ तुम्हाला त्याच्यामध्ये आहेच आहे. जाता जाता तुम्ही एकंदर श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कशा पद्धतीने वस्तूंचं व्यवस्थापन करावं, वापर करावा याच्याबद्दल काय सांगाल?
5: मी असं सांगेल की सर्वांनी जे स्क्रॅप आहे तुम्ही त्याला एक थॉट परत द्या की हे स्क्रॅप आहे का, पण स्क्रॅप त्याला आपल्याला रेड्यूस करता येईल का. की ठीक आहे, तुम्हाला तुमच्याकडे काय वस्तू आहे ई वेस्ट आहे, मी सर्वांना हे सांगेल की ई वेस्ट आहे असं काय करता येईल का की ज्याला गरज आहे त्याला आपण देता येईल, ते रियूज करू शकतो, ते रेड्यूस करू शकतो. पण तुम्हाला असं वाटलं नाही ते पण नाही, ते तुटलेलं आहे, भरपूरता असं असतो की लॅपटॉपचा स्क्रीन गेलेला असतो, तर ते तुम्ही द्या आम्हाला, आम्ही त्याचा रिसायकलिंग करू. आणि कोणतीही वस्तू ते बघा जे म्हणजे त्यापासून काय व्हॅल्यू ऍडिशन करता आला का आपल्याला, काहीतरी जास्ती व्हॅल्यू, म्हणजे लँडफिल्स मध्ये न टाकता किंवा कचऱ्यामध्ये न टाकता. आणि कचरा पण जेव्हा पण आपण देतो ते सेपरेट करून दिला तर चांगलं आहे, म्हणजे नाशिकसाठी चांगलं राहील, आपला नाशिक चांगला राहील. आणि मॅक्सिमम आपण, मी तर हे सांगेल की ट्राय टू रेड्यूस एनी टाईप ऑफ वेस्ट, स्क्रॅप रेड्यूस, रियूज अँड देन रिसायकल इट.
6: सर याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा महत्वाचा उपस्थित होतो, तो म्हणजे की साधारणपणे जसं तुम्ही आता बघतात की ई वेस्ट खूप वाढलेला आहे, ही साधारण क्वांटिटी किंवा संख्या कशी आहे की जी तुम्ही बघता की कशा पद्धती किती प्रमाणात हा कचरा जातो?
5: आता एक जे डेटा आहे आमच्याकडे तर 30 crores 30 crore मोबाईल्स
6: बापरे
5: आपले ड्रॉअर्स मध्ये, म्हणजे इंडियाचे हाऊस होल्ड ड्रॉअर्स मध्ये असतील. म्हणजे आपण जेव्हा पण तुम्ही पाहणार तुमच्याकडे पण 2-3 मोबाईल्स तर असणार, तर 30 crore मोबाईल्स असं आता पण पडलेले आहे. समजा हे आपण चांगल्या वेळी रिसायकल केला तर 30 crore मधलं जे इम्पॉर्टंट मेटल्स आहे किंवा रेअर अर्थ मिनरल्स आहे ते आपल्याला बाहेरचे देशावर जाऊन म्हणजे त्यांच्याकडे जायला नाही लागणार ना. आता कोणत्याही ई वेस्ट मध्ये 1% रेअर अर्थ मेटल्स असतात, तर तुम्ही आता समजा 30 crore आहे तर किती आपण ते एक संख्या करू शकतो. आणि इंडिया जे आहे, इंडिया 40 lakh मेट्रिक टन्स, म्हणजे 40 MMT 4 MMT इज 40 lakh मेट्रिक टन्स ऑफ ई वेस्ट इंडिया जनरेट्स. अँड दिस इज इन्क्रीजिंग, म्हणजे 10-12% ते वाढतो आहे एव्हरी इयर, इयर ऑन इयर ग्रोथ आहे त्याची. आणि एज पर द स्टडीज बाय 2030 पर्यंत इंडिया 6 lakh मेट्रिक टन्स वर ई वेस्ट वर जाणार, आणि त्यापैकी फक्त आता 15-20% रिसायकल होऊ राहिला आहे. आणि बाकीचा जे कसं काय ते इनफॉर्मल सेक्टरला करता नाही तर लँडफिल्सला मॅक्सिमम जातो आहे. लोक फक्त फेकून देतात आणि ते कचऱ्यामध्ये जातो आणि मग लँडफिल्समध्ये जाणार. लँडफिल्समध्ये गेला तर ते तरीही त्यामधून टॉक्सिक्स केमिकल्स वगैरे निघणारच. तर ते न करता मी तर हे सांगेल की पहिले रिड्यूस, रियूज आणि मग रिसायकल.
6: बरोबर आहे. अर्थातच हा खूप मोठा विषय आहे खरं तर ई कचऱ्याचं व्यवस्थापन. नक्कीच ही मला वाटतं आजच्या शतकातली फार मोठी समस्या आहे. हवा पाणी वायू प्रदूषणाबरोबरच ई कचऱ्याचं होणारं प्रदूषण हे फार महत्वाचं आहे आणि घातक सुद्धा आहे. जसं सरांनी आत्ताचं प्रमाण सांगितलंय किंवा भारतात त्याची निर्मिती किती मोठ्या प्रमाणात होती हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आणि सरांनी दिलेला महत्वाचा मंत्र म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. नक्कीच हे खूप छान आहे आणि प्रत्येकानं मला वाटतं घरात वाढलेली वाहनांची संख्या असेल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची संख्या असेल, ती आपण कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू आणि जितकं जास्तीत जास्त नॅचरली किंवा कमीत कमी गरजांमध्ये राहता येईल असा आपण प्रयत्न करूया. श्रोत्यांना मला जाता जाता जरूर सांगायला आवडेल ते म्हणजे की रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं आपण ई कचरा मॅनेजमेंट करत आहोत, ई वेस्ट मॅनेजमेंट करत आहोत, ज्याच्या अंतर्गत आपल्या रेडिओ विश्वासच्या 16 ब्रँचेसमधनं बँकेच्या आपण ई कचरा गोळा करतो आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करू शकता. त्याचबरोबर त्या वस्तू जर मोठ्या असतील, तुम्ही बँकेपर्यंत घेऊन येऊ शकत नसलात, तर आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन ती वस्तू कलेक्ट करून घेऊन जातील. आणि त्याचबरोबर ह्या वस्तूंबरोबरच प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स असतील, रिकामी खोकी असतील, ह्या सुद्धा आपण याच्यामध्ये घेतो आहोत. तेव्हा जास्तीत जास्त जागरूक होऊन जनतेनं, श्रोत्यांना कृपया या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि याला प्रतिसाद देऊन आपल्याच घरातला हा जो कचरा आहे जो अदृश्य रूपात घातक परिणाम करतोय स्वतःवरच नाही तर पर्यावरणावरती सुद्धा, त्याच्यामध्ये सहभागी होऊन तो कचरा कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि निसर्गाला सुद्धा योग्य संधी देऊन त्याला एक छान पद्धतीनं आपण काय म्हणूया त्याचं संवर्धन होईल याच्याकडे पाऊल टाकूया. सर, आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, आज इतकं छान मार्गदर्शन आपण श्रोत्यांना केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपल्या मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.

0: जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल इत्यादी ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558626611 रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: अरे हे बघ अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कातिलों के कातिल या चित्रपटामधलं हेमलता आणि अनवर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: जुना द्या, नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर रवी कोरांने. कालाये तस्मै नमः. की पुरुष बलि नहीं होत समय होत बलवान, विल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे तुम्ही आम्ही कुणी नसतो. काळ आपल्याकडनं हे करवून घेत असतो आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुरुराख्याचा बाण चुकवता आला नाही. तुम्ही मला सहज असं म्हणाल की मी हे नेहमीच सांगतो, राज खन्ना असो, अमिताभ बच्चन असो, राज कपूर असो, पण हे सर्वांनाच लागू आहे. सर्वांना म्हणजे तुम्ही आम्ही या पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वांना हेच लागू आहे, हेच तत्व आहे. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेते धर्मेंद्रची सुरू करणार आहोत. नाकाबंदी या सिनेमात धर्मेंद्र, श्रीदेवी, चंकी पांडे, निर्देशक होते शिबू मित्रा आणि संगीत होते बप्पी लहरी यांचं. यातलं आशा भटलचं हे गाणं मै हो नॉटी गर्ल हे पण बऱ्यापैकी गाजलं होतं.
1: इतनी हैंडसम हो, जवान हो, फिर भी कुंवारी, आय हाय.

दीपक बहारी द्वारा निर्मित व दिग्दर्शित सिनेमा हमसे ना टकराना यात धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, अनिता राज, किमी कटकर, संगीत लक्ष्मीकांत पेरलाल, मोहम्मद अजीज व शैलेंद्र सिंग यांचं हे गाणं होतं हमसे ना टकराना, जो सीधे साधे इन्सान है हम। तरलोचन बावेजा निर्मित आणि हॅरी बावेजा दिग्दर्शित त्रिनेत्र ज्यात मिथुन चक्रवर्ती, शिल्पा शिरोडकर, धर्मेंद्र, संगीत आनंद मिलिंद यांचं होतं। धर्मेंद्रचा यात बराच लहान सरोल होता। राहुल रवेल निर्मित आणि दिग्दर्शित मस्त कलंदर ज्यात धर्मेंद्र, शम्मी कपूर, डिंपल कपाडिया, संगीत लक्ष्मीकांतराव यांचं होतं। हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही। कोहराम कुक्कू कोहलीद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित फिल्म धर्मेंद्र, सोनम, चंकी पांडे, संगीत बप्पी लहरी, अलिशा चिनाईचं हे गाणं मात्र बऱ्यापैकी गाजलं होतं। अडियप्पा अडियप्पा यम यम यम।

त्या सिनेमाने बऱ्यापैकी धंदा केला. सत्ती शौरी व मोना कपूर निर्मित व अनिल शर्माद्वारा दिग्दर्शित रिश्ते धर्मेंद्र, विनोद खन्ना, रजनीकांत, जयप्रदा, संगीत बप्पी लहरी यांचं होतं. मोहम्मद अजीज आणि अमित कुमार यांचं हे गाणं देखील बऱ्यापैकी गाजलं होतं. थोडे फरिश्ते थोडे शैतान.

पाप की आंधी, ग्वालानी निर्मित आणि मेहुल कुमार द्वारा दिग्दर्शित, धर्मेंद्र आदित्य पंचोली, फरहान आज आणि किरण कुमार, संगीत लक्ष्मण पराल यांचं होतं. अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांचं हे गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं, तेरा क्या कहना.

अनिल गांगुली यांचा दुश्मन देवता या धर्मेंद्र डिंपल कपाडिया आदित्य पंचोली, संगीत बप्पी लहरी यांचं होतं आणि उषा उथूप यांचं हे गाणं उरी उरी बाबा हे पण बऱ्यापैकी गाजलेलं गाणं होतं.

खुलेआम अरुण दत्त दिग्दर्शित या शम्मी कपूर धर्मेंद्र नीलम मोस्टली चटर्जी संगीत आर डी बर्मन यांचं साधना सरगम आणि गौतम राय यांचं हे गाणं ऐकाच तुझको मैंने दिल दिया।

साजिद नडियाडवाला निर्मित आणि भारत रंगचारी दिग्दर्शित फिल्म जुल्म की हुकूमत, धर्मेंद्र, रेखा, मौसमी चटर्जी, गोविंदा, कविता कृष्णमूर्ती हे गाणं चांगल्यापैकी गाजलं होतं. ओ दिलरुबा.

वक्त के बादशाह, मनमोहन समीर दिग्दर्शित आणि सुरेश चौधरी निर्मित, या धर्मेंद्र, विनोद खन्ना, राज बब्बर आणि मनमोहन सेन, संगीत अमर उप्पल यांचं होतं. गोरे गोरे गालोवाली, कलकी आवाज, बी आर चोपडा निर्मित आणि रवी चोपडा दिग्दर्शित, धर्मेंद्र, राज बब्बर, अमृता सिंग, नीना गुप्ता, फिरदा जलाल, संगीत नदीम श्रवण यांचं होतं. अशा भरलेलं हे गाणं बऱ्यापैकी श्रवणीय होतं. जब से देखा तुझको

0: तुमचं जगणं तुमचा
1: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पदारू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
4: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
3: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
6: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
5: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास

0: 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कधी म्हणत नाही, त्याच्यामुळे सवय नसते.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रिटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत आहे मेरी अदालत या चित्रपटामधलं.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल।
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया।
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: कार्यक्रमात आता ऐकूया दुनिया का मेला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत। संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं मेरे अपने या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांची गीतरचना, संगीतकार सलील चौधरी.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्क.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. कच्चे धागे या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची शब्दरचना, स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: हैसियत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: केळकर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी, तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: जुना द्या नव घ्या।
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ।
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा।
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी।
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल।
1: विश्वास नाशिककरांचा।
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर जयंती वर्षानिमित्त पदस्पर्श फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामुदायिक पसायदान पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 लक्षिका मंगल कार्यालय लवाटे नगर नाशिक. कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपल्या घरील इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजेच ई वेस्ट असल्यास, उदाहरणार्थ खराब झालेले कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी, ते जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. या खराब झालेल्या गॅजेटचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 7558 6266 11. रेडिओ पार्टनर, रेडिओ विश्वास.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित.
2: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: कमाले, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा,
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

0: काय ग देविका, श्रीमईला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जुना द्या नव घ्या.
2: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
1: जुने एक्सचेंज करा
2: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
1: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
2: आपण कुठल्याही सराफा कडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल।
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया।
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: ऑफर कालावधी

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव. श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरी आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 रोटरी उद्योग विश्व हा कार्यक्रम, 9:00 जीवनरंग, 10:00 आजचे पाहुणे, तर रात्री 11:00 कालाय तस्मै नमः हे कार्यक्रम. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार, संवादक दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व, संवाद सल्लाय ऋषिकेश आयाजितांनी. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त निलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। मनोबोध मनाचा श्लोक 41। बहु

0: राम श्रोते हो, परमार्थची व्याख्या करताना गोंदलेकर महाराज म्हणतात, प्रपंच म्हणजे हिंडणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे. माणूस सुखाच्या ओढीने इंद्रिय सुख भौतिक सुखासाठी सारखा धावत असतो. आधी घर, मग मोठं घर, दुचाकी, मग चार चाकी, एक एक अपेक्षांच्या पायऱ्या वरतीच जातात. या भौतिक सुखालाच माऊलींनी हिरव्या राणी कुरे असं म्हटलं आहे. भौतिक सुख, बाह्य जगातील आकर्षण या गोष्टी सामान्य माणसाला लोहचुंबकासारख्या आपल्याकडे खेचतात. हा आकर्षणाचा चक्रव्यूह आहे. त्यात शिरलं की बाहेर पडता येत नाही. अजून हवं, अजून हवं, यापेक्षा जास्त चांगलं हवं हे संपत नाही आणि मग याच इच्छेतून पुनर्जन्म. असं माणसं जन्मोजन्मी हिंडत राहतात. बहु हिंडता सौख्य होणार नाही याचा अर्थ पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असाच आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी बहुहिंडण्याचा मार्मिक अर्थ सांगितला आहे. त्यांच्या मते परमार्थातही माणसं हिंडत राहतात. नाना तीर्थक्षेत्रे, नाना संप्रदाय, वेगवेगळे महाराज, अनेक व्रत वैकल्य, विविध ग्रंथ शिबिरे करत राहतात. ही गोष्ट परमार्थाची झाली. पण आजच्या काळातही मल्टीटास्किंग हा परवलीचा शब्द झालाय. अनेक विषयात, अनेक कार्यक्षेत्रात सगळीकडेच माणसांना सहभागी व्हायचं असतं. प्रपंचाबरोबरच राजकारण, समाजकारण, विविध संस्था, संघटना, त्यातील विविध पदे, अधिकार, सत्ता सगळ्या सहभाग असावा असं वाटतं. आणि या सगळ्या घेतलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आयुष्य निघून जातं आणि पदरात काहीच पडत नाही. आणि मग एका क्षणी आयुष्य जगाचं राहूनच गेलं याची जाणीव होते आणि ही खंत मनाला टोचत राहते. म्हणून समर्थ म्हणतात, क्षीण होतो, साध्य काहीच होत नाही. भगवान रामकृष्ण म्हणतात, 50 ठिकाणी 2-2 फूट खणून पाणी लागणार नाही. त्यासाठी एकाच ठिकाणी 50 फूट खणावे लागेल तर पाणी लागण्याची शक्यता आहे. सामान्य माणूस आपलं कार्यक्षेत्र विस्तारत जातो आणि त्या कार्यामध्ये अडकून जातो आणि शेवटी हातात काहीच लागत नाही. म्हणून श्रोते हो, प्रपंचात एक कार्यक्षेत्र, एक ध्येय ठेवावं, त्या क्षेत्रातील मार्गदर्शन घ्यावं, त्यात प्रगती करावी. तसंच परमार्थातही एक गुरु, एक संप्रदाय, एक तीर्थक्षेत्र, एक ग्रंथ, एक मंत्र यासाठी आयुष्य समर्पित करावं. प्रपंच असो वा परमार्थ असो, दोन्हीकडे उथळपणापेक्षा खोलीला महत्व आहे. अंतरा बोधविजय असं समर्थ म्हणतात, म्हणजेच आपणच आपल्याला नीट समजावून सांगितलं पाहिजे. श्री समर्थांनी एकच एक रामराया आराध्य मानलं आणि आयुष्यभर ते रामाचे दास म्हणूनच राहिले. अनेक तीर्थयात्रा केल्या परंतु सगळ्या ठिकाणी रामरायालाच पाहिलं. अगदी पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा त्यांना पांडुरंगातही रामच दिसला. मुह समर्थ म्हणतात, इथे कारे उभा श्री रामा, ते आपल्या मनालाही सांगतात, मना तू राघवाचे ठिकाणीच वास्तव्य कर. हा जय जय रघुवीर समर्थ.
1: धन्यवाद नीलाताई.
2: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण यावर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर काल
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: कमल, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही?
3: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
2: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
3: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन।
2: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा।
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: कसे कहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची जी श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वास आणि तालवैभव वाद्यमेळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत बोहाडा उत्सव वैशाखाचा मेळ प्रथा परंपरेचा या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये चैत्र वैशाखात साजरा होणारा प्रमुख उत्सव म्हणजे बोहाडा. साधारणतः 250 ते 300 वर्षापासूनची परंपरा जपणारी मंडळी आजही आपल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये आहेत. आणि ह्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास त्र्यंबकेश्वरहून आलेले आहेत श्री तीर्थराज रत्नाकर घैसास गुरुजी, जे बोहाडा परंपरेतील कलगीवाल्यांचं गुरुघर म्हणून त्यांचं घराणं ओळखलं जातं. साधारणतः 350 वर्षाची ही परंपरा आजही कशा पद्धतीने जपली जाते या विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी खास गुरुजी आपल्याला भेटायला आलेले आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. गुरुजी, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: सध्या सगळीचकडे बोहाडा सुरू आहे, मोखाडा असेल, नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, ज्या ज्या तिथीला ज्या ज्या गावामध्ये परंपरानुसार बोहाडा काही ठिकाणी सुरू झालाय, काही ठिकाणी व्हायचा आहे, तर आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये 350 वर्षाची परंपरा आहे आणि त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे, तर ह्याविषयी आज मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे.
1: प्रश्न खूप चांगला आहे. आणि या बोहाड्याचं मूळ शब्द आहे बहु आखाडा.
0: बर,
1: ते ग्रामीण भाषेत त्याचा अपभ्रंश होत होत बोहाडा हा शब्द सगळ्यांना सोपा वाटावा ह्या दृष्टीने तो झाला असावा. तर आपल्या याच्यात 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, 14 विद्या आहे, 64 कला आहे. एवढी परंपरा जोपासणारी भारतीय संस्कृती आहे. तर ही परंपरा सांभाळताना वेद सगळ्यांनाच म्हणता येतील नाही, शक्य नसतं, गुरु परंपरेत ते जावं लागतं. पण इतिहास आहे, पुराण आहेत, ही इतिहास पुराण अगदी लहान बालकापासून ते वृद्धांपर्यंत कशी अंगी उतरतील, किंवा त्या त्या देवतेचं शौर्य, त्या त्या देवतेची कथा, ही प्रत्येक बालकापासून ते वृद्धांपर्यंत ती हलगीवरची एकदा हे वाजायला लागली की त्यांच्या ह्याच्यात देवतेचा संचार निर्माण होतो. तर नाटक परंपरा ही पुढे विकसित झाली, पण याच्या आधी 1000 वर्ष त्या त्या देवतांचं रूप घेऊन या वसंतोत्सवात या वसंताचं स्वागत करण्याकरता त्या देवतेला बोलावलं जायचं. तर त्या इतिहास पुराणांची जी परंपरा आहे ती साकार करण्याचं स्वरूप म्हणजे हा बहु आखाडा, म्हणजे दशावतारांचं, बहु देवतांचं नृत्य म्हणून हा बोहाडा परंपरेचा हा इथे या आपल्या नाशिक, पालघर, मोखाडा असेल इथे परंपरागत चालू झालेलं आहे. ही त्र्यंबकेश्वरला पेशव्यांपासून त्यांना ह्या परंपरेला प्रोत्साहन मिळालं. तुरले बाजीराव पेशवा हे साधारण पुराणांचे, इतिहासांचे जाणकार होते आणि हे जे जतन करतील त्या परंपरांना ते प्रोत्साहन द्यायचे, राजाश्रय मिळून द्यायचे. आपल्या उत्तर महाराष्ट्र म्हणतात त्या या भागात कलगी तुरा असे दोन फड असायचे. तर या कलगी तुराच्या माध्यमातून हे पुराण, इतिहास हे समाजासमोर आणणं हे सोपं जायचं, कारण ती कवनं आहेत. मग ही कवनं कुठून चालू होतात? तर ती भागवत असेल, रामायण असेल, महाभारत, पांडव प्रताप, काशीखंड असे वेगवेगळे ग्रंथ आहेत. आता सामान्य माणूस हा ग्रंथ वाचू शकणार नाही.
0: बरोबर.
1: मग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ह्या कलगी तुराच्या लावण्या यांच्या मार्फतून व्हायचं, की एकानी त्या देवतेचा जन्म काळाचं वर्णन करायचं, एका प्रसंगाने त्याच्या शौर्याचं वर्णन करायचं, असं वेगवेगळं वर्णन करत करत तो प्रसंग सगळ्या समाजासमोर ठेवणं हे कलगी तुरा ह्या लावणीचं किंवा फडाचं कार्य होतं. आणि मग ते एकमेकाला प्रश्नोत्तराचा तास घेत जायचे. प्रश्नोत्तरच आहे ते कलगी तुरा म्हणजे. जसं आपण आता इथे बसलेलो आहे, याविषयी माहिती एक विचारतं, एक सांगतंय, तसंच तो कलगीनी त्या देवतांचे अवतार विचारायचे, समोरच्यानी अवतारांचं कार्य सांगायचं, अवतारांचं उपयोगिता सांगायची. मग अवतारांची उपयोगिता हे सगळं तत्वचिंतन झालं. मग ते सामान्य समोर आविष्कार कसा येईल म्हणून त्या बहु आखाडा म्हणजे ह्या बहुदेवतांचं नृत्य. आता आपल्या हिंदू धर्मशास्त्रात नवविधा भक्ती सांगितलेली श्रवणम चिंतनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम तर समीपता सरूपता सलोकता आणि सायुज्यता या चार भक्ती आहेत.
0: बर,
1: तर ह्या बोहाड्याच्या ह्या नृत्य प्रसंगात ह्या चारही भक्तींचं प्राकटीकरण होतं. म्हणजे एखाद्याने ते समजा श्रीरामांचं सोंग घेतलं असेल तर तो त्या श्रीरामांच्या भूमिकेत जाऊन ते नृत्य सादर करतो आणि देवता आपल्या धरणीवर नृत्य करणार म्हणून ती धरणी सुद्धा उल्लसित झालेली असते ह्या वसंतोत्सवात. ह्या परंपरेकरता ही बोहाड्याची जोपासना होणं हे पुढच्या पिढीकरता फार गरजेचं आहे.
0: वा, किती छान. बोहाड्यामध्ये जी सोंग नाचवली जातात त्याविषयी मला थोडं जाणून घ्यायला आवडेल की पूर्वीपासून हीच परंपरा आहे की पूर्वी काही वेगळी सोंग होती आणि आता त्याच्यात काही बदल झालाय असं काही आहे का?
1: या सोंगांची परंपरा म्हणजे दशावतार हे त्याच्यातले मुख्य आहेत.
0: बर,
1: जे विष्णूचे दशावतार जगाच्या सृष्टी स्थिती आणि पाप हरण करण्याकरता वेळोवेळी भगवान विष्णूंनी अवतार घेतले तर त्याच्यातले हे 10 अवतार हे सगळ्यात परंपरेनेच इथे नृत्य केलं जातं. आणि मग तो जो कालावधी आहे काही काही ठिकाणी त्या कालावधीचं सुद्धा वर्णन आहे की प्रदोष का झाला की हे सोंग निघणार. मग आता पहिलं नृत्याविष्कार आणि दुसरा नृत्याविष्कार याच्यामध्ये जर थोडासा कालावधी असेल तर तिथे वेगवेगळी सोंग टाकण्याची हल्ली परंपरा चालू झालेली आहे. नाही तर पूर्वी हे असं काही नव्हतं. पूर्वी दशावतार आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कथांचं सादरीकरण केलं जायचं की जेणेकरून आपलं पौराणिक इतिहास समोर आला पाहिजे. आता राम रावणाचं युद्ध कोणासारखं आहे असं विचारलं तर ते राम रावणासारखंच असणार आहे, त्याला दुसरी उपमा नाही. तसंच एक एक हे अवतार. मग त्याच्यात पहिले ह्या वसंतोत्सवात इथे डहाळ्यानी म्हणजे आंब्याच्या पानाने तो जो ज्या स्थानावर ह्या देवता नृत्य करायला येणार आहे तो परिसर स्वच्छ करण्याकरता आंब्याच्या पानांनी तो परिसर स्वच्छ करणं परिमार्जित करणं याच्याकरता डगळे म्हणून नृत्याविष्कार करण्याची पद्धत आहे. म्हणून पहिला हा डगळे तिथे नृत्य करतात त्या जागेवर ती मुलं. त्याच्यानंतर मग भालदार चोपदार येतात किंवा देवता येणार आहे तर त्याची ग्वाही देण्याकरता त्या याच्याकरता म्हणून भालदार चोपदारांचं आगमन होतं. भालदार चोपदार एकदा येऊन गेले की तिथे त्याची मोठी ललकारी असते की महाराज गणराज की स्वारी आ रही है गलबला मत करो असं. त्या हा हिंदी वाक्य प्रचार आहे कारण तेव्हाचा काळ जरा उर्दूशी संबंधित होता. पेशव्यांच्या काळा आधी सुद्धाचा हा फार जुना इतिहास आहे सांगावं लागतं म्हणून ही 350 वर्षाची परंपरा आहे. नाही तर ही इतिहास पुराणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. त्याला त्या त्या काळामध्ये राजाश्रय जसा मिळेल तशी ती फोफावत चालते. म्हणून ते भालदार चोपदार मोठी ललकारी त्या परिसरात देतात की महाराज गणेराज की स्वारी आ रही आहे. कारण गणपती ही मंगल देवता आहे. आपण कुठल्याही कार्याचा प्रारंभ करणार असो तर पहिले गणेशाचं पूजन हे करावंच लागतं कारण गणपती ही अविघ्नकारक आहे, विघ्नांचा नाश करणारी, अमंगलाचा नाश करणारी, मंगलाची प्राप्ती करून देणारी. मग त्याला वक्रतुंड सुद्धा म्हटलं जातं. मग त्या रस्त्यावर आलेले वाईट विचार किंवा वाईट संस्कृती यांचं परिमार्जन म्हणजे तीपर्यंत येऊच नाही. जे हा आविष्कार पाहणार आहेत त्यांच्यामध्ये सायुज्य भक्ती निर्माण व्हावी म्हणून त्या वक्रतुंडाचं तिथे नृत्य नाचत येई गजानन तनुजा नाचत येई गजानन असं तो समळ्याचा तो नाद असतो आणि त्या नादावर तो गणेश आणि ती वाघविलासिनी शारदा. कारण शारदेशिवाय तर तो आपण वर्णन कुठलंच करू शकत नाही म्हणून ती शारदा आणि गणेश यांचा तो नृत्याविष्कार त्या बोहाड्याचं जे स्थान ठरलेलं असतं तिथून तो नृत्याविष्कार होतो. आणि ते सगळ्यांना देवतांना की तू मंगल होण्याचा आशीर्वाद देतात. पाहणार आहे किंवा समोर आलेल्या सगळ्या जणांना मंगल त्याचा आशीर्वाद देतात आणि हा उत्सव सगळा मंगल हो अशी तिथे ते ग्वाही देऊन मग आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जे खंडोबा आहे तो त्या खंडोबाचं आगमन होतं. भैरोबा खंडोबा आहे तर त्यांचा तो कालावधी असतो. मग खंडोबाचे भक्त आहेत वाघ्या आणि मुरळी की जे त्या आयुष्यभर त्याला वाहिलेले आहेत.
0: अगदी
1: प्रत्येक कार्याला वाघ्या मुरळीशिवाय खंडोबाचं गोंधळ जागरण होत नाही. म्हणून तो महाराष्ट्राचं कुलदैवतेचं नृत्याविष्कार आपल्या या इकडे केला जातो. जसजसं जिथे जिथे ज्याची मान्यता आहे, कुठे ज्योतिबाचा असेल कुठे भैरोबाचा असेल, आपल्या इथे खंडोबाचं महत्व असल्यामुळे या मल्हारीचा नृत्याविष्कार केला जातो. मल्हारीनी मणिमल्ल दैत्यांचा संहार करून त्या मणिमल्ल दैत्यांनाही सायुज्य भक्ती दिली, मुक्ती दिली आणि जनतेलाही त्यांच्या त्रासापासून मुक्तता दिली. म्हणजे भगवंताचा ज्याला ज्याला हात लागलाय त्याच्यापर्यंत प्राप्ती करून दिलेली हाच त्याच्यात घेण्यासारखा उद्देश आहे. म्हणजे त्यांचा काही त्यांनी घात नाही केलेला आहे. ते जरी उपद्रव देत होते तरी त्यांची मणिमल्ल दैत्यांची एक विरोध भक्ती होती. भगवंताच्या कार्यात विरोध करणं ही सुद्धा एक भक्तीचं लक्षणच सांगितलेलं आहे. तर विरोध भक्ती होती पण त्या उपद्रवाचा त्यांनी नाश करून त्यालाही सायुज्य भक्ती दिलेली. म्हणून मणिमल्ल आणि त्या खंडोबाचा नृत्याविष्कार तिथे केला जातो. त्यांच्या शौर्याचं त्या मणिमल्लाचं प्रकटीकरण केलं जातं आणि त्यांनी मल्हारीनी कसं त्याच्यावर मात केली आणि जगाला यांच्या त्रासापासून मुक्त केलं. तो नृत्याविष्कार झाल्यानंतर दशावतारांचे हे सोंग चालू होतात. त्याच्यात मत्स्य, कुर्म म्हणजे कच्छ, वराह, त्याच्यानंतर मग कृष्णलीला, रामलीला, म्हणजे एकदा भागवतातल्या सगळ्या लीलांचं तिथे नृत्याविष्कार होतो. वेगवेगळ्या आहेत, कुठे रासलीलेचं कृष्णाचं, कुठे कृष्ण गोपिकेचं हे वर्णन केलं जातं. रामा एकदा एक प्रसंग झाला की मग परत मागे नाही जायचं, मग पुढे पुढे त्याच्यात जायचंय. रामायण महाभारत आहे, काशीखंडातलं शंकराचे काही शौर्याचे नृत्याविष्कार आहेत. तसं भस्मासुर मोहिनीचा अवतार आहे. असं करत करत ते नरसिंह, वामन आणि शेवटी सकाळी झुंजू वातावरण झाल्यानंतर या शंकराचे वीरभद्र आणि मग देवीचं प्राकटीकरण होतं. देवी त्या फडावर नृत्य करते, त्या मणिमल्लाचा संहार करते आणि सगळ्या जनतेला एक अभय देऊन तो हा बहुआडा म्हणजे बहु आखाडा हा एक प्रकारचा युद्धाचेच प्रसंग आहे त्याच्यात. कारण पूर्वी शौर्याला लोक फार आनंदित व्हायचे, कुठल्या याच्यात कुस्त्यांचाही हे असायचा. बहु आखाडा, तर त्या बोहाडा हा शब्द अपभ्रंश होता होता हा आता सध्या प्रचलित शब्द आलेला आहे. आणि ही नृत्य आविष्कार परंपरा पुढच्याही पिढीला आनंद देणारी आहे.
0: बर. आता जी सोंग त्र्यंबकेश्वर मध्ये नाचवली जातात, तर पूर्वीपासून ती घराणी ठरलेलीच आहेत का, की हे घराण्याकडे ह्याचा मान आहे किंवा असं काही आहे?
1: पूर्वी असेल असं माहित नाही, कारण गेली 150-200 वर्ष ही परंपरा बंद पडली होती.
0: अच्छा.
1: तर हे कलगीतुऱ्याची जेव्हा सवाल जबाब व्हायचे तेव्हा एक असा प्रसंग 150 वर्षापूर्वी, म्हणजे आमच्या दादा गुरूंचे सुद्धा सांगायचे ते, आता असते तर 120-121 वर्षाचे असते. तर दर वेळेला आमच्या तिथे या कलगींचा गणपती बसतो, तर गणपतीत हे सगळं सवाल जबाबाचा कार्यक्रम दरवर्षी होतो. तर ते सांगायचे की आपल्यावर एक थाप आहे की पूर्वी हे प्रसंग करायचे, जसे आता नाटकं होतात तसे पूर्वी एक एक प्रसंग करत करत पुढे जायचं. भागवत महापुराण करतो किंवा मोठमोठे उत्सव करतो, तर पूर्वी असं नव्हतं. एकानी एका फडाने एक प्रसंग करायचा, दुसऱ्याने पुढचा प्रसंग करायचा. तर तुरेवाले जे आहे त्यांनी एक प्रसंग महाभारतातला केला की जी गांधारी आहे, तर गांधारीला लुकणाच्या हत्तीवर बसवून संक्रांतीचं वाण वाटत, म्हणजे पूर्वीपासून ती परंपरा आहे संक्रांतीला वाण वाटायची, साखरेचं वाण असेल, कोणी गुळाचं वाटत प्रत्येकाच्या आईपतीप्रमाणे. आता कौरव राणी ही गांधारी, तर तिने तिच्या मुलांनी लुकणाचा हत्ती केला आणि ती वाण वाटत वाटत कुंतीच्या घरी आली. आणि कुंतीला तिने साखरेचं वाण दिलं. भीमानी हे पाहिलं, कुंतीला थोडस आपल्या ऐश्वर्य नसल्यामुळे थोडस खजील झाली ती. भीमानी पाहिलं आईला थोडस दुःख झालेलं आहे, म्हणून तो म्हणाला आई तू काही काळजी करू नको, मी इंद्राचा ऐरावत घेऊन येतो. आता हा कुंतीनी वाण वाटायचं म्हणजे इंद्राचा ऐरावत म्हणजे हा प्रसंग आला कलगीवाल्यांकडे. तुरेवाद्यांनी त्या गांधारीच्या हातून त्या लुकणाच्या हत्तीवरून वाण वाटून ते कलगीवाल्यांपर्यंत वाण पोचवलं आणि तेव्हा म्हणाले की ह्याचा पुढचा प्रसंग आता तुम्ही करायचा.
0: बर.
1: मग आता त्या काळात 150 वर्षापूर्वी जिवंत हत्ती, अगदी इंद्राचा नाही पण जिवंत हत्ती तर आणला पाहिजे की नाही, कारण त्यांनी इंद्राचा आणलेला होता म्हणून ती थाप पडली. आणि ती तोपर्यंत जो हा प्रसंग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा भाऊ आखाड्याचा प्रसंग तुम्हाला करता येणार नाही अशी त्यांनी एक गळ घातली किंवा आड घातली आणि तो थांबला होता हा उत्सव त्र्यंबकेश्वरचा. तर तो आम्ही त्याची माहिती घेतली जुन्या जाणकारांकडून, आमच्या घरच्या परंपरेची माहिती घेतली आणि 2006 साली आम्ही तो हत्ती आणून त्या हत्तीवरून 5 पोती साखर अख्ख्या गावात वाटली. तेव्हा सुद्धा त्याच्यावर कुंतीचं एकाला रूप दिलं होतं, 5 पांडव आहेत आणि तो हत्ती सजवला होता. हत्तीवरून ती साखर अख्ख्या गावात वाटली, अगदी त्या तुरेवाल्यांपर्यंत ती पोचवून त्या कुंभाराचं ते संक्रांतीचं वाण त्यांच्यापर्यंत पोचवलं आणि मग हा बहु आखाड्याचा बोहाड्याचा प्रसंग तिथून चालू केला. कारण जे जुने लोक सांगत होते की हा प्रसंग केल्याशिवाय तुम्हाला पुढचा हे करता येणार नाही. तर एक प्रसंग एका पार्टीने करायचा, एका पक्षाने करायचा, दुसरा प्रसंग दुसरा पक्षाने करायचा. मनोरंजनाचं हे साधन होतं पूर्वी, टीव्ही किंवा हे काही नसायचं. थकले भागलेले कामगार लोक शेतातून काम करून संध्याकाळी आले की चावडीच्या मेन वस्तीवर बसायचे आणि कलगी तुऱ्याचे सवाल जवाब चालायचे. कलगी तुरा म्हणजे काही भांडणं नाहीये, पुराणातलं एकमेकाला देवाणघेवाण आहे, इतिहासातली देवाणघेवाण आहे आणि ती सारखी केली तर त्याचं रिव्हिजन लहान मुलांपर्यंत पोहोचू शकतं. हाच त्याचा उद्देश आहे.
0: वा मस्तच. बर, आता त्र्यंबकेश्वर मध्ये बोहाडा सुरू होतो त्याला काही विशिष्ट तिथी किंवा तारीख अशी ठरलेली असते का?
1: हो, आता ह्याच्यात कसं आहे, देवीचा अवतार हा देवीचं स्वरूप प्राकट्य हे पौर्णिमेचा आहे, त्यामुळे पौर्णिमाला देवीचं मिरवणूक निघेल ह्या अनुषंगाने त्याच्या मागच्या 3 तिथी म्हणजे त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा अशा 3 दिवसाचा तो बोहाडा केला जातो. द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी असा तो सोंगांचा उत्सव केला जातो आणि पौर्णिमेला ही देवी गावात संचार करते, सगळ्यांना मंगलतेचा आशीर्वाद देते. कारण वसंतोत्सवात सगळ्या देवता पृथ्वीवर येण्याकरता उत्सुक असतात की पृथ्वीवरच जे लावण्य आहे ते त्यांना तिकडे सुद्धा मिळत नाही, म्हणून पृथ्वीवर येण्याकरता त्या ह्या 2 चैत्र आणि वैशाख या वसंत ऋतूत असतात. आपली गौराई सुद्धा माहेरी आलेली असते 2 दिवसात, त्यामुळे प्रत्येक माहेरवाशिनी तिचं माहेरी तसं जसं स्वागत होतं तसं या देवतांचं सुद्धा. आपला प्रत्येक भारतीय जो संस्कृतीचा उपासक आहे तो देवतांच्या ह्या नृत्याकरता, त्यांचं नृत्य ह्या डोळ्यांनी पाहण्याकरता आपापलेला असतो, त्यामुळे ही परंपरा अशीच अक्षुण्ण चालू राहावी आणि हा वारसा उत्तरोत्तर सादरीकरण सुद्धा उत्तरोत्तर असं भरभरी व्हावं अशी ही परंपरा आहे. हल्लीच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ह्या मुलांना एकदा मोबाईल दिला की एकदा रील पाहत बसले की त्यांना मग त्याचं शौर्याचं भान राहत नाही, त्यांना शरीर सौष्ठवाचं भान राहत नाही. तर तसं न होता शरीर सौष्ठव त्या देवतांचा आविष्कार आपल्यात सुद्धा येणं फार गरजेचं आहे. कारण देवता बाहेर कुठे नाहीये, ती आपल्या मनमंदिरात आहे, पण तिला आपल्या प्राकट्टीकरणाने तिला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर त्या शरीर सौष्ठवही असावं. आता एखादा रावणाचं सोंग घेतलं तर त्यांनी असं भरदस्त दिसलं पाहिजे, तरच ते सोंग सगळ्यांना मनात भरेल. किंवा एखादा शंकर आहे तर शंकराचं सोंग सुद्धा भारदस्त दिसलं पाहिजे. तर ते भारदस्तपणा कधी येईल, सारख्या रील पाहून येणार नाही. तर त्यांनी व्यायाम केला पाहिजे, सौष्ठव आलं पाहिजे. आणि हल्लीच्या कालामध्ये वाचन शक्ती आता कोणाकडे राहिलेली नाही, तर हे प्रसंग पुरेपूर सादरीकरण झाले तर तो लहान मुलगा विचारतो की बाबा हे कोण नाचत आलेलं आहे, तर बाबांना उत्तर द्यायला लागतं. त्यामुळे बाबा सुद्धा दुसऱ्या दिवशी ते अभ्यास करून येतात की हे जे नाचत आलेली देवता ही अमुक अमुक आहे, हा वीरभद्र आहे, हा पार्वतीच्या सतीच्या दक्षाने जो यज्ञाचा विध्वंस झाला, त्या सतीचा अपमान झाला, त्याच्या बदला घेण्याकरता शंकराने पाठवलेला हा वीरभद्र, हा गणांचा अधिपती, असं त्याला वडिलांना सुद्धा अभ्यास करायला लावणारी हे विषय आहे. त्यामुळे सामान्य ज्याला माहिती नाही त्याचाही अभ्यास होतो, ज्याला माहिती आहे त्याला सुद्धा त्याच्या प्रसंगामध्ये जाण्याकरता आणि एक मार्ग मिळतो. म्हणून ही उत्सव परंपरा ही अक्षुण्ण राहणं आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा राहणं फारच महत्वाचं आहे.
0: बरं गुरुजी, अनेक वर्षांपासून आपलं गुरुघराणं म्हणून प्रचलित आहे, मग आपण कधी यामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन सुद्धा केलेलं आहे का, त्याबद्दल काय सांगाल?
1: आता या बोहाड्याचा जो उत्सवाची परंपरा आहे याचा त्र्यंबकेश्वरमध्ये जे बंद पडलेले त्याचा मी मोखाड्याला जाऊन त्या सगळ्या परंपरेचा अभ्यास केला. मोखाड्याला आमचे एक गुरु आहे धारणे म्हणून, त्या धारण्यांकडून हे नृत्याविष्कार कसे असावे, त्याचा प्रत्येक पदन्यास कसा असावा, त्या वाजवणाऱ्या समळ्याची हलगी प्रत्येक नृत्याची वेगवेगळी, एकाच हलगीवर सगळे सोंग नाचत नाहीत, वराहाची हलगी वाजवण्याची किंवा वराहाचं चाल वेगळी आहे, गणपती नाचतो त्या गणेशाची चाल वेगळी आहे, गणेश आणि शारदा दोन्ही एकत्र नाचतात तेव्हा त्यांची दोघांची चाल वेगवेगळी आहे, खंडोबा नाचतो त्याची चाल वेगवेगळी आहे, हनुमान नाचतो त्याची चाल वेगवेगळी आहे, एवढ्या चाली आहेत त्याच्या. एक हलगी चुकली किंवा एक डबल हलगी जरी झाली तरी नाचणारा उखडून जातो, नाही तर नाचणं बेसूर होतं, एवढा त्याच्यातला मोठा अभ्यास आहे. हा सगळा त्या समळ्याच्या हलगीवरचा कार्यक्रम आहे, म्हणजे हलगी ही त्याच्यातला तो मंत्रच आहे एक प्रकारचा. हलगी जर चुकली तर नाचणारा उखडून जातो किंवा त्याचा आविष्कार तिथे नष्ट होतो. तर हा सगळा प्रसंगाचा अभ्यास मी त्या धारण्यांकडे वेळोवेळी जाऊन केला, ते प्रत्येक सोंग मी आत्मसात केलं, प्रत्येक सोंगाचा पदन्यास करून पाहिला. आमच्या या बोहाड्याच्या प्रसंगाच्या आधी 8 दिवस त्याची प्रॅक्टिस घेतली जाते, त्याला योग्य हा पार्टिसिपेंट तिथे उभा केला जातो. नाही तर एखाद्या गणेशाचं सोंग आहे आणि पाप्याचं पितर पोट पुढे नसण्याला अशक्त असा गणपती तिथे शोभून दिसत नाही. गणेशाला साजेसा असा तो कॅरेक्टर तिथे द्यावा लागतो, म्हणून त्याच्याकडून तो गणेशाचा पदन्यास करून घेणं. नंतर एखादं मोहिनी असेल तर ती मोहिनी सुद्धा त्या स्वरूपात शोभली पाहिजे, तिथे जर ती भेसूर दिसली तर काही उपयोगाचं नाही. म्हणून ते सुद्धा कॅरेक्टर हे फार महत्वाचं असतं, की भस्मासुरापाशी विष्णूचाच तो अवतार आहे पण तो मोहिनी स्वरूपातला अवतार, त्या भस्मासुराला मोहिनी घालून त्याला मिळालेला जो वर आहे ज्याच्यावर हात ठेवशील तो भस्म होईल, मग तो नृत्याविष्कारात त्यांनी त्याच्यावरच हात ठेवला आणि मग भस्म झाला. तर ती नाचण्याचा जो प्रसंग आहे त्या मोहिनीकडून तो करून घेणं फार महत्वाचं असतं, कारण हे 2-4 सोंग आहेत विष्णूचे, हे फार लोक पाहण्याकरता उत्सुक असतात. मग ते सगळे नृत्याविष्कार शिकलो मी. 2006 साली नरसिंह ह्या देवतेचं स्वरूप घेतलं होतं. तर आता देवतेचं स्वरूप घेणं म्हणजे त्या देवतेची उपासनाच आहे, तो आविष्कार आपल्या शरीरात बांधला जातो. एकदा ते रूप शरीरावर चढवलं की मग आपलं देहभान राहत नाही तिथे, म्हणजे तो नृत्याचा जो परिसर असतो तो मी कसा नाचून गेलो हे मला सुद्धा समजलं नाही, की तो आविर्भाव तो नरसिंह देवता तिथे जागृत होते. प्रत्येक देवता ही आपल्या याच्यात आहेच पण त्याला स्फुल्लिंग देणं हे फार महत्वाचं असतं. तर तो नरसिंहाचा नृत्याविष्कार मी इतका सुरेख केला होता की ते माझं मालाच कळलं नव्हतं तिथे, आणि 2 मिनिटं ते नरसिंह देवताच शरीरात संचार केलेली होती असं ते मला स्वरूप आलं. आणि हीच परंपरा जर अशी चालू ठेवायची असेल तर ह्या प्रत्येक ह्याला प्रत्येक देवताला ती घराणी देणं हे फार गरजेचं आहे, की ते एकदा घराण्यात ते दिलं की म्हणजे उपासना चालू राहते. हे खेळ नाही, ही उपासना आहे. ती देवता जर त्या आविष्कार करायचा असेल तर ते परंपरेने यावं लागतं हे सगळं. तर ही अशी परंपरा पुढच्या पिढीने घ्यावी, याची जोपासना करावी आणि उत्तरोत्तर पुढच्या पिढीला हा वारसा हा द्यावा. आपण दान काय देऊ शकतो, तर हा वारसाचं दान देणं हे फार महत्वाचं असतं.
0: अतिशय छान पद्धतीची आज तुम्ही माहिती सांगितली. मुळात त्र्यंबकेश्वरचा इतिहास बोहाड्याविषयीचा, बंद पडलेली परंपरा पुन्हा नव्याने सुरू करणं, त्याच्यासाठी असलेली मेहनत घेणं, आणि हे नुसतं एक करमणुकीचं साधन नाही आहे, तर त्याच्यामागे विज्ञान आहे, अध्यात्म आहे, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे एवढी वर्ष चालत असलेली परंपरा ती आजही टिकवून ठेवणं आणि त्यामध्ये काडी मात्रही बदल न करता जशीच्या तशी ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणं हे खूप मोठं शिवधनुष्य आहे. आणि जे लीलाया आपण अनेक वर्षापासून पार पाडता आहात त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सलाम आहे. आणि आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगितली आणि अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आपण या सगळ्या प्रसंगांचं वर्णन केलं,

गुरुजी गुरुघर म्हणून प्रचलित असलेले तीर्थराज घैसास गुरुजी यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांक.
2: जुनं द्या नव घ्या.
3: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
2: जुने एक्सचेंज करा
3: किंवा जुनं सोनं द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
2: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
3: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
3: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
2: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512 किंवा 02-5352-4726.
4: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
5: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स,
4: भाव वाढीची चिंता नाही. अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
5: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
4: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: dani mada ni sa dira dira dani dani mada mada gama gama gama dani sa
1: फरमाईश आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: करने चल।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: जुना द्या नव घ्या.
1: अडावतकरांकडे जुन्या सोन्याला द्या नवा अर्थ.
0: जुने एक्सचेंज करा
1: किंवा जुने सोने द्या आणि त्वरित रक्कम मिळवा.
0: 0% घट, आपल्या सोन्याची खात्रीशीर तपासणी.
1: आपण कुठल्याही सराफाकडून खरेदी केलेलं सोनं स्वीकारलं जाईल.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: आनंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: ये बहार

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आईचं प्रेम मोजता येत नाही.
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर काल

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सौ वीणा आशुतोष रारावीकर मुंबई इथून बोलत आहे. आज आपण ऐकूयात टिफिन की कहाणी घर घर की. गेले 3 महिने आपण सर्वजण घरीच आहोत, त्यामुळे शाळेतील मुलांपासून ते नोकरीला जाणाऱ्या मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण एक गोष्ट जरूर मिस करत आहेत. कोणती बरी ती? ती म्हणजे टिफिन. या काळात सर्वच गृहिणींचे पाककला कौशल्य बहराला आले आहे. घरी सर्वांबरोबर एकत्र जेवायचा आनंद असला तरी लंच टाईमची मजा काही वेगळीच असते. या लंच टाईमच्या टिफिनच्या आठवणीबरोबर असंख्य आठवणी भरलेल्या असतात. मग आठवू लागते ते माझ्या शाळा कॉलेजमधील डब्यापासून ते मुलांच्या शाळेच्या डब्यापर्यंत, अगदी ॲल्युमिनियमच्या डब्यापासून टपरवेअर टिफिनपर्यंत, अगदी मुंबईचा डब्बेवालासुद्धा आठवला. काळाबरोबर तोसुद्धा बदलला आहे. पूर्वीचा पत्र्याचा धरायला लाकडी मूठ असलेला उभा डबा जाऊन स्टीलचे किंवा कॅसरॉलचे डब्बे त्याच्याबरोबर हिंडू लागले आहेत. हातगडीपासून सायकल व आता मोटारसायकल असा बदलत गेलेला मुंबईचा डब्बेवाला फक्त स्वतःच्या घरचे नव्हे तर डोंबिवलीसारख्या उपनगरातून मुंबईतील एकटा जीव सदाशिव माणसाला कंपनीत दुपारचे जेवण पुरवणारा डब्बेवाला किती प्रकार याचे. कधी भांडण झाले म्हणून डबा घरीच विसरणारा नवरा, किंवा शाळेत निघताना आई डब्बा भरला का म्हणून ओरडणारी मुलं, शाळेची बस आली म्हणून घाईघाईत डबा घरी विसरणारी मुलं, असे प्रसंग तर नेहमीचेच. मुलांसाठी डब्बा बनवताना जंक फूड नको, हेल्दी फूड हवे, नाहीतर घरी चिठ्ठी यायची. पण तरीही काहीतरी चमचमीतही हवे म्हणून धडपडणारी आई. खरं तर स्वयंपाक आणि जेवणाचा डब्बा हा प्रत्येक स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. रोज सकाळी उठल्यावर डब्यात काय द्यायचे हा प्रश्न डोक्याला कायम भुंगा लावणारा.

लावणार आहे. घरोघरी ठरलेले डायलॉग. उद्या डब्यात काय देऊ? काहीही. काहीही म्हणजे काय ते सांगशील का जरा? पराठे ते नेहमीच देतेस तू, दुसरे काहीतरी दे. बरं मग सँडविच परवाच तर दिले होतेस. इडली चटणी? अगं तेच तेच काय नेहमी. इडली, डोसा, उत्तप्पा नाही तर अप्पे, दुसरं काहीतरी दे. म्हणजे असं की बटाटे वडे, नाही तर नूडल बॉल्स, नाही तर हॉट अँड स्वीट पोटॅटो सोया बॉल्स. अरे बापरे, सकाळी सकाळी इतके तळलेले, मग तू कशाला विचारते काय देऊ? नाहीतर आधीच सांगितले होते तुला, काहीही दे, फक्त ती तुझी बोर पोळी भाजी देऊ नकोस. असे बोलून रणांगण सोडून पळून जाणाऱ्या मुलाकडे मार खाल्लेली आई बघत बसते. शेवटी स्वतःच ठरवते उद्याचा मेन्यू आणि रात्री तयारीला लागते त्याप्रमाणे. डब्यात काय द्यायचे हा प्रश्न नेहमी आईला एकटीलाच सोडवावा लागतो. त्यात जर नोकरी करणारी आई असेल तर तिचे वेळेचे गणे तिलाच बसवावे लागते. एवढे करून दुसऱ्या दिवशी मूल शाळेतून घरी परत आले की पहिला प्रश्न, संपला का डब्बा? लहानपणी चक्करच पराठा किंवा अर्धी इडली परत आणणारी मुलं मोठी होतात तेव्हा उत्तर मिळते, डबा न संपताच आणण्याची हिंमत आहे का? थोडी मोठी मुले असतील तर घरी आल्या आल्या खूप भूक लागली आहे, आधी खायला दे म्हणून ओरडणारी. अरे पण डब्बा नाही खाल्ला का? तेव्हा मिळणारे उत्तर एकतर त्याला बराच वेळ झाला किंवा मी नाही खाल्ला. मग कोणी खाल्ला? ग्रुपमध्ये सगळ्यांनी संपवला. भल्या पहाटे उठून करून दिलेला डब्बा जेव्हा संपून घरी येतो तेव्हा आईच्या आत्म्याला शांती मिळते खरी. आपले पाककौशल्याचे कौतुक झालेले बघून आनंद होतो. अजून उत्साहाने दुसऱ्या दिवशीचा डब्बा बनवायला लागते ती. नाही तर घर की मुर्गी दाल बराबर. मुलाला नेहमी दुसऱ्याच्या डब्यातील कुरकुरीत भेंडीची भाजी आपल्या पुरीपेक्षा जास्त आवडते. तर ऐसी है टिफिन की कहाणी घर घर की, तुमची आमची सेम पिंच, अशी टिफिनची कहाणी सफळ संपूर्ण झाली आहे. तर पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

केला यांनी प्रॅक्टिस अनरगडा यांच्या नाटाना

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आस्वाद घेऊया कोलकाता इथल्या साईकत रीटा सुनील मुजुमदार यांच्या शास्त्रीय गायनाचा. त्यांना साथसंगत करणार आहेत गौरव पाखी कांचन बॅनर्जी तबल्यासाठी तर कुणाल मीना शिववर्मा संवादिनीवर. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील डॉक्टर स्मिता मालपुरे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आनंद घ्या. रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 2726।

0: स्पेशल इनाम।
1: हम इस लड़की के बेकार हो गए।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः. की पुरुष बलि नहीं होत समय होत बलवान, विल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे तुम्ही आम्ही कुणी नसतो, काळ आपल्याकडनं हे करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. तुम्ही मला सहज असं म्हणाल की मी हे नेहमीच सांगतो, राज खन्ना असो, अमिताभ बच्चन असो, राज कपूर असो, पण हे सर्वांनाच लागू आहे. सर्वांना म्हणजे तुम्ही आम्ही या पृथ्वीवर जन्म घेणारे सर्वांना हेच लागू आहे, हेच तत्व आहे. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेते धर्मेंद्रची सुरू करणार आहोत. नाकाबंदी या सिनेमात धर्मेंद्र, श्रीदेवी, चंकी पांडे, निर्देशक होते शिबू मित्रा आणि संगीत होते बप्पी लहरी यांचं. यातलं आशा भटलचं हे गाणं मै हो नॉटी गर्ल हे पण बऱ्यापैकी गाजलं होतं.
1: इतनी हैंडसम हो, जवान हो, फिर भी कुंवारी, आय हाय.

दीपक बहारी द्वारा निर्मित व दिग्दर्शित सिनेमा हमसे नाटक राना, यह धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, अनिता राज, किमी कटकर, संगीत लक्ष्मीकांत परलाल, मोहम्मद अजीज व शैलेंद्र सिंह यांचं हे गाणं होतं हमसे नाटक राना, जो सीधे साधे इंसान है हम। तरलोचन बावेजा निर्मित आणि हॅरी बावेजा दिग्दर्शित त्रिनेत्र, ज्यात मिथुन चक्रवर्ती, शिल्पा शिरोडकर, धर्मेंद्र, संगीत आनंद मिलिंद यांचं होतं। धर्मेंद्रचा यात बराच लहानसा रोल होता। राहुल रवेल निर्मित आणि दिग्दर्शित मस्त कलंदर, ज्यात धर्मेंद्र, शम्मी कपूर, डिंपल कपाडिया, संगीत लक्ष्मण परलाल यांचं होतं। हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही। कोहराम, कुक्कू कोहलीद्वारा निर्मित आणि दिग्दर्शित फिल्म, धर्मेंद्र, सोनम, चंकी पांडे, संगीत बप्पी लहरी, आलिशा चिनाईचं हे गाणं मात्र बऱ्यापैकी गाजलं होतं। अडियप्पा अडियप्पा यम यम यम।

या सिनेमाने बऱ्यापैकी धंदा केला. सत्ती शौर्य व मोना कपूर निर्मित व अनिल शर्माद्वारा दिग्दर्शित रिश्ते धर्मेंद्र, विनोद खन्ना, रजनीकांत, जयप्रदा, संगीत बप्पी लहरी यांचं होतं. मोहम्मद अजीज आणि अमित कुमार यांचं हे गाणं देखील बऱ्यापैकी गाजलं होतं. थोडे फरिश्ते थोडे शैतान.

पाप की आंधी ग्वालानी निर्मित आणि मेहुल कुमार द्वारा दिग्दर्शित धर्मेंद्र आदित्य पंचोली फरहान नाज आणि किरण कुमार संगीत लक्ष्मण पराल यांचं होतं. अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांचं हे गाणं बऱ्यापैकी गाजलं होतं. तेरा क्या कहना

अनिल गांगुली यांचा दुश्मन देवता या धर्मेंद्र डिंपल कपाडिया आदित्य पंचोली संगीत बप्पी लहरी यांचं होतं आणि उषा उथूप यांचं हे गाणं उरी उरी बाबा हे पण बऱ्यापैकी गाजलेलं गाणं होतं.

खुलेआम अरुण दत्त दिग्दर्शित यात शम्मी कपूर, धर्मेंद्र, नीलम, मौसमी चटर्जी, संगीत आर डी बर्मन यांचं, साधना सरगम आणि गौतम राय यांचं हे गाणं ऐकाच, तुझको मैंने दिल दिया।

साजिद नडियाडवाला निर्मित आणि भारत रंगचारी दिग्दर्शित फिल्म जुल्म की हुकूमत, धर्मेंद्र, रेखा, मौसमी चटर्जी, गोविंदा, कविता कृष्णमूर्ती हे गाणं चांगल्यापैकी गाजलं होतं. ओ दिलरुबा.

वक्त के बादशाह, मनमोहन समीर दिग्दर्शित आणि सुरेश चौधरी निर्मित, या धर्मेंद्र, विनोद खन्ना, राज बब्बर आणि मनमोहन सेन, संगीत अमर उप्पल यांचं होतं. गोरे गोरे गालोवाली, कलकी आवाज, बी आर चोपडा निर्मित आणि रवी चोपडा दिग्दर्शित, धर्मेंद्र, राज बब्बर, अमृता सिंग, नीना गुप्ता, फिरदा जिलाल, संगीत नदीम श्रवण यांचं होतं. अशा भटलं तर हे गाणं बऱ्यापैकी श्रवणीय होतं. जब से देखा तुझको,

0: आग का तूफान, पी एल आहुजा निर्मित आणि कांती शाह दिग्दर्शित हा सिनेमा, ज्यात धर्मेंद्र सदाशिव आमळवकर, फरा, रवी किशन, संगीत बप्पी लहरी यांचं होतं.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 2626।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

जाएगी मुझको बीवी, मम्मी डैडी।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, नाशिककर. मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 26 26।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

श्रोतेहो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: રાત્રીચા 1 વાજલાય
2: आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचा जगणा तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 2626।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानस

सन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेळणार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे शीर्षक गीत.
1: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नाही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अशक्य ही शक्य करती।
1: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर।
2: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर, प्रोसेसिंग फी 0.75%।
1: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवरती।

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

आणि फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे ग

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: पांडुरंगा

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02532 4726 26।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.